0: ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पुणेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद
2: पुणेरी आवाज 107.8 FM वर्ल्ड रिन्युअल स्पिरिच्युअल ट्रस्ट का सामुदायिक रेडिओ स्टेशन खुश रहो खुशियां बांटो।

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार श्रोतो, कसे आहात? आणि तुमचा आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न गाणी ऐकताय ना, ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वरसंध्या. आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झवर. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोतो, आज जो भाग आपण घेणार आहोत, वाद्य घेणार आहोत, हे तुम्ही कदाचित ओळखलंच असेल, कारण या भागाच्या सुरुवातीला जी आम्ही ट्यून तुम्हाला ऐकवली त्याच्यावर लक्षात आलंच असेल आज कोणत्या वाद्यांबद्दल जाणून घेणार आहोत. आधी आपण जाणून घेऊयात आज कोणती कोणती गाणी ऐकणार आहोत. नंबर एक, 1981 साली प्रसिद्ध झालेल्या हिंदी चित्रपटामधले असे कोणते गाणे होते जे एका गीतकाराने लिहिलेले पहिले गाणे होते. नंबर दोन, 1973 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो हरलेला चित्रपट बनला. अशा अनेक रोचक गोष्टी माहिती आपण आजच्या भागात जाणून घेणार. स्मिताताईंचं सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये आगमन झाले. श्रोतो, तुमचे तसेच स्मिताताईंचे स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. स्मिताताई, तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या स्वरसंध्या या कार्यक्रमामध्ये.
1: थँक्यू ऋषी, आणि सगळ्या श्रोत्यांना मनापासून नमस्कार.
0: ताई, आज आपण जे वाद्य जाणून घेणार आहोत त्या वाद्याचं नाव आहे संतूर. थोडीशी संतूर ह्या विषयाची माहिती तुम्ही जरा श्रोत्यांना सांगाल का?
1: हो, जरूर. सध्या स्वरसंध्यामध्ये आपण स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे तंतुवाद्य यांची माहिती करून घेतोय, आणि एक एक तंतुवाद्य त्याची माहिती आणि त्याच्यात असलेली बॉलिवूड मधली किंवा मराठीतली गाणी, तसंच त्या वाद्याचा वापर करून तयार झालेल्या गाण्यांचा थेरपॅटिक युज किंवा मनाला

0: शांती मिळेल किंवा ताणतणाव निघून जाईल अशा पद्धतीने ती गाणी कशी ऐकायची अशी माहिती घेतोय. सतार, तानपुरा, व्हायोलिन, सारंगी, सरोद अशा वाद्यांची माहिती आता घेऊन झाली. तंतुवाद्यांमधलं एक प्रमुख तंतुवाद्य किंवा खूप वेल नोन आणि जगप्रसिद्ध जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेलं असं जे एक वाद्य आहे ते संतूर. याची उत्पत्ती प्राचीन शततंत्री वीणा किंवा शंभर तारांची वीणा या वाद्यातून झाली असावी असा एक समज आहे बरं का. तसं मूळचं हे वाद्य काश्मीरमधलं. पुढच्या काळामध्ये ही शततंत्री वीणा आणि इराणमधलं प्रचलित सुफी संगीतातलं एक चौकोनी तंतुवाद्य या वाद्यांचं संमिश्रण होत होत आजचं संतूर बनलं असावं असंही म्हणतात. या वाद्याला जगभरात नेऊन पोचवण्याचं काम केलंय हे पंडित शिवकुमार शर्मा यांनी. पण अजून पुढे जाण्याच्या आधी श्रोत्यांना एक गाणं ऐकवूया का.
1: हो ताई नक्कीच. श्रोतो वेळ झालेली आहे कार्यक्रमातलं पहिलं गाणं ऐकवायची. 1981 साली हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता सिलसिला. हे गाणे त्या गीतकारांनी लिहिलेले पहिले गाणे होते. त्याआधी त्यांनी सलीम खान यांच्यासोबत पटकथा लेखनात सहकार्य केले होते. त्यांचे नाव आहे जावेद अख्तर. गाण्याचे बोल आहेत देखा एक ख्वाब आणि संगीतकार आहेत शिवहरी. गायक आहेत किशोर कुमार आणि लता मंगेशकर. चला तर मग ऐकूयात हे सुरेख असं गीत सिलसिला या चित्रपटामधलं.

0: ताई इराणी वाद्य आणि शततंत्री वीरा यांचं दोघांचं कॉम्बिनेशन होऊन संतूर वाद्य तयार झालं असं तुम्ही मगाशी बोलता बोलत म्हणाला, तर आम्हाला अधिक अजून श्रोत्यांना माहिती जाणून घ्यायला आवडेल ती म्हणजे संतूर हे कशा पद्धतीने बनवलं जातं आणि पहिलं भारतामध्ये कोणी वाद्य वापरायला सुरुवात केली त्याच्याबद्दल अधिक माहिती जरा तुम्ही सांगाल का?
1: पारंपरिक संतूर जे आहे ना त्याच्यामध्ये लाकडाचा वापर केला जायचा, तर तो थोडासा बद्ध असा वाजायचा, म्हणजे थोडक्यात की त्याला घुमावदार असा आवाज नसायचा. तर तेव्हा ते काश्मीरी लोकसंगीतातलं वाद्य म्हणून प्रचलित होतं, पण जेव्हा भारतीय शास्त्रीय संगीतात ते प्रमुख वाद्य किंवा एकल वादन म्हणजे सोलो वादन किंवा स्वतंत्रपणे वापरता यावं म्हणून वाजवायचं होतं, तर त्याच्यात थोडेसे बदल करणं आवश्यक होतं. काश्मीरमधलेच थोर संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांनी जुन्या संतूरमध्ये थोडेसे बदल केले. महत्वाचा बदल म्हणजे अक्रोडाच्या झाडाच्या लाकडाचा वापर केला, नंतर त्यात अजून काही तारा वाढवल्या, तसंच संतूरला मांडीवर घेऊन वाजवता येईल अशा प्रकारे त्याच्या आकारात काही बदल केले. त्यानंतर काय झालं की ते केवळ लोकसंगीतातलं वाद्य म्हणून न राहता त्याच्यावरती सगळे राग आलाप जोड झाला हे वाजवता यायला लागले आणि त्यांचं संगीतात हे खूप मोठं योगदानच झालं. त्याबद्दल पंडित शिवकुमार शर्मा यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित पण करण्यात आलं आणि हे संतूर त्यांनी जगभर नेऊन पोचवलं. सध्या एक गाणं श्रोत्यांना ऐकवूया आणि अजून माहिती घेऊया, चालेल का?
0: नक्कीच श्रोतो. चला तर मग आता वेळ झाली आपल्या आजच्या भागातलं दुसरं गाणं ऐकायची. श्रोतो, 1973 साली प्रसिद्ध झालेला हिंदी चित्रपट जो हरवलेला चित्रपट बनला त्याचे नाव होते प्रेम पर्वत. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक वेद राही यांच्या म्हणण्यानुसार चित्रपटाची प्रिंट कालांतराने नष्ट झाली त्यामुळे तो हरवलेला चित्रपट बनला. या चित्रपटामधील दोन गाणी ही अजूनही आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहिली आहेत. कवयित्री पद्मा सचदेव यांनी लिहिलेलं मेरा छोटा सा घर द्वार आणि आपण जे गाणे ऐकणार आहोत जान निसार अख्तर यांनी लिहिलेला, गाण्याचे संगीतकार जयदेव आणि गायले आहे लता मंगेशकर यांनी. गाण्याचे बोल आहेत ये दिल और उनकी निगाहों के साए. ऐकूयात हे प्रेम पर्वत या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: ताई, लोकसंगीतात आणि शास्त्रीय संगीतात संतूरचे स्थान याबद्दल तुम्ही सांगितलं, तर पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे, भावसंगीतामध्ये संतूरला स्थान कधी मिळालं ह्याच्याबद्दल जरा तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
1: काश्मीरच्या घाटीतलं प्रचलित लोकवाद्य मुंबईला बॉलिवूडमध्ये आणि भावसंगीतात आणण्याचं श्रेय पण जातं पंडित शिवकुमार शर्मा यांनाच, बरं का? अगदी जुना चित्रपट जनक जनक पायल बाजे यात त्यांनी संतूर वाजवलं असल्याचं समजतं. तसंच पंडित रविशंकर, नंतर एस डी बर्मन, लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आणि अनेक थोर संगीतकारांबरोबर ज्यांनी हिंदी मराठी गाण्यांमध्ये संतूर वादन केलं. तसंच पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबर ते शिव हरी या नावाने अनेक बॉलिवूड सिनेमात गाजले, संगीत दिग्दर्शक म्हणून तसंच वादक म्हणून. जसं की सिलसिला, फासले, खूप प्रसिद्ध झालेला सिनेमा म्हणजे चांदनी, लम्हे, नंतर साहिबा, डर वगैरे. आणि गंमत म्हणजे त्यांच्या प्रत्येक सिनेमातलं किंवा गैरफिल्मी गीत हे अगदी गाजलंच. ऋषी, संतूरचा वापर केल्यानं एखादं मराठी गीत ऐकवतोस का श्रोत्यांना?
0: हो ताई, नक्कीच. ताईंनी फरमाईश केले की त्यांना सुरेख मराठी गाणं श्रोत्यांना ऐकवायचं आहे. श्रोतो, काही गाणी ही आपल्या मनावर गारूड घालत असतात. खरं तर कवीच्या कल्पना आणि प्रतिभा तो कायम आपल्या कवितेतून मांडत असतो. पौर्णिमेच्या चंद्राचे चांदणे

केवढे पडते हे माहीत आहेच. चंद्रापेक्षा 4 पट मोठ्या व तेजस्वी असलेल्या पृथ्वीचे अतिशय प्रखर असे चांदणे चंद्रावर पडते. पृथ्वीचा फिरण्याचा वेग चंद्रापेक्षा अधिक आहे. चंद्राप्रमाणे एकच बाजू न दिसता पृथ्वीची पूर्ण प्रदक्षिणा चंद्रावरून दिसू शकते. म्हणून इथे तिला चांदणे शिंपीत जाणारी चंचला असे म्हटले आहे. कवीच्या प्रतिभेचा आविष्कार दिसतो असे मला का म्हणायचे आहे हे तुम्हाला कळलेच असेल, कारण हे गाणे माझ्या माहितीप्रमाणे 1956 साली हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केले. हे त्यांचे पहिले भावगीत. ध्वनिफितावर 1966 असे काही ठिकाणी लिहिले आहे की राजा भडे यांच्या कल्पनाशक्तीला दाद द्याविषयी वाटते. आनंद स्वरूप हंसध्वनी रागातील ही चाल आणि त्याला तितकाच न्याय दिला आहे आशा भोसले यांनी. आपल्या आवाजातून या गाण्यातला उत्साह आनंद आपल्यापर्यंत मांडलेला आहे. ओळखलं जसं श्रोत्याने की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. गाण्याचे बोल आहेत चांदणे शिंपीत दाशी. ऐकूयाच हे सुरेख मराठी गीत.

0: दिवस असं एखादं गाणं आठवतंय का की जे लता दिदींच्या आवाजातलं आहे आणि ज्याच्यात संतूरचा वापर भरपूर केलाय?
1: हो ताई, मला जे गीत आता आठवतंय तेच आता आपण श्रोत्यांना ऐकवणार आहोत. त्याच्या आता पुढचं आपण गाणं ऐकणार आहोत. त्याचे कवी मराठी साहित्य विश्वातील आणि संगीतातील एक महत्वाचं नाव म्हणजे कवी भारत तांबे. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर. मिश्र यमन रागांमध्ये संगीतबद्ध केलेलं आहे आणि गायले आहे लता मंगेशकर आणि सुरेख सांजेचं वर्णन ह्या गाण्यामध्ये केलेलं आहे. गाण्याचे बोल आहेत तिन्ही सांजा सखे मिळाला. ऐकत हे सुंदर मराठी गाणं लता दिदींच्या आवाजात.

0: श्रोतो
1: संतूर
0: ह्या वाद्या संदर्भातली माहिती आपण स्मिताताईंकडनं जाणून घेणारच आहोत. आणि त्याचबरोबर
1: असे कोणते टायटल आहे जे वेगवेगळ्या साली प्रदर्शित झालेल्या चारही चित्रपटांना सेम वापरलं गेलं होतं
0: त्याच्या संदर्भातली माहिती तुम्हाला मी सांगणारच आहे. पण एका क्षणभर विश्रांतीनंतर. तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही असे गेलो असे आलो. ऐकत रहा स्वरसंध्या कार्यक्रम फक्त आणि फक्त पुणेरी आवाज 107.

0: 8 मेगाहर्ट्ज पर आनंदीरा आनंद लुटा।
1: मनन से मनोबल तक, आस्था से अस्तित्व तक, पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।
2: श्रोतो, क्षणभर विश्रांतीनंतर मी आरजे ऋषी आणि
3: डॉक्टर स्मिता सोवनी
2: तुमचं सगळ्यांचं स्वरसंध्या या मालिकेमध्ये पुनश्च स्वागत करतो। हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्ज वर। आनंदी रहा, आनंद लुटा। ताई, जसं की तुम्ही स्वतः एक म्युझिक थेरपिस्ट आहात, तर थेरपीच्या अनुषंगाने संतूर हे जे वाद्य आहे थेरपीमध्ये कशा पद्धतीने वापर केला जातो त्याच्याबद्दल जरा तुम्ही थोडीशी माहिती श्रोत्यांना द्याल का?
3: ऋषी, मागच्या भागात आपण हा मुद्दा पुन्हा पुन्हा समजून घेतलाय की म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, त्यांची आवडती वाद्य, गायक वादक याची आधी माहिती करून घेतली जाते, तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची पण माहिती करून घेतली जाते। बरेच आजार हे ताण तणाव याच्यातून निर्माण होतात, तर हा ताण हलका करायला क्लायंटला संगीत ऐकणे, वाजवणे किंवा स्वतः म्हणणे यातले जे काही आवडेल ना ते करायला मुभा असते। ज्यांना संतूर आवडतं त्यांना थेरपीसाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत बर का। तसं हे वाजवायला थोडं क्लिष्ट, त्यामुळे शिकण्याची इच्छा क्वचितच कोणी क्लायंट दाखवतात। वाजवायला थोडं अवघडही आहे आणि त्याचबरोबर खाली बसून मांडीत हे संतूर घेऊन आपल्याला वाजवायला लागतं आणि खूप लोकांचा तितका पेशन्स राहत नाही। पण ऐकण्यासाठी मात्र रागदारी वगैरे शास्त्रीय संगीत, तसंच सुगम संगीत, बॉलिवूड, वेस्टर्न असे सगळे पर्याय उपलब्ध आहेत। त्यांच्या चॉईसनुसार शिकायला, वाजवायला, तसंच त्यासोबत गुणगुणायला आणि व्यक्त व्हायला असंख्य ऑप्शन्स आहेत।
2: वा, ताणतणाबद्दल तुम्ही आता बोललात। ताण हे मनात कसे येतात आणि संगीत ते कसे का घालवू शकतात त्याच्याबद्दल थोडंसं जरा सांगाल का?
3: हो जरूर, तो तर कुठल्याही म्युझिक थेरपीचा गाभाच। पहा, आवाज ही एक ध्वनीची लहर आहे नाही का, म्हणजे साऊंड वेव्ह। ती ऐकणाऱ्याच्या मनाला भिडते, त्याच्या मनावर हळूवारपणे काम करते। संगीतातल्या समयचक्र आणि नवरस यांचा वापर करून खूप प्रभावीपणे क्लायंटला ताणातून बाहेर काढता येतं बरं का। आता हे गाणं आठवून पहा, वो भूली दासता लो फिर याद आ गई। एखाद्या माणसाला कधी कडू कधी गोड अशा जुन्या आठवणी येत राहतात आणि त्या वर्तमान काळात जगताना त्रास देतात। आत्ता काय चालू आहे याचं भान सुटतं आणि तो माणूस भूतकाळात जगायला लागतो। अशा माणसाला हे गाणं ऐकायला दिलं तर, त्याची त्याला जाणीव करून दिली तर, की अरे तो प्रसंग तर आत्ता संपलाय, मीच पुन्हा पुन्हा मनातल्या मनात त्याची उजळणी करून जखमेवरची खपली उकरत आहे का। जखम तर झाली आहे पण ती भरण्यासाठी, हील होण्यासाठी मला हे केलं पाहिजे, त्या आठवणी काढत बसण्यापेक्षा मन दुसरीकडे वळवायला हवं।
2: खूप खरंच बोललात, त्या आठवणी काढण्यापेक्षा मन दुसरीकडे वळवणं हे केव्हाही सोपं असतं नाही का। मन दुसरीकडे वळवायचं असेल तर एकमेव उपाय तो म्हणजे गाणं। त्यामुळे आता आपण वळूयात पुढच्या गाण्याकडे। 1961 साली प्रदर्शित झाला त्या चित्रपटाचे नाव संजोग। 1943, 1971 आणि 1985 साली या तिन्ही सालांमध्ये सेम संजोग हेच टायटल वापरून पूर्ण चित्रपट प्रदर्शित झाला होता। आता आपण जे गाणं ऐकणार आहोत ते 1961 साली प्रदर्शित झालेल्या संजोग ह्या चित्रपटामधलं गाणं आता आपण ऐकणार आहोत। गाण्याचे बोल आहेत मगाशी त्यांनी ते शब्द उच्चारलेले आहेत, वो भूली दासतान। चला तर मग ऐकूयात संजोग या 1961 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधलं हे पुढचं गीत।

0: तुशी, आत्ता या गाण्यातले आर्त स्वर आपण ऐकले. या गाण्याचा मूड असा आहे, जणू काय आता या आठवणींची कटकट पुरे झाली, काळ पुढे सरकलाय आणि वी हॅव टू मूव्ह ऑन वगैरे. तर आता पुढचं एक गाणं असं ऐकूया, त्यात थोडा वेगळा मूड आहे बर का. यात प्रेमात प्रियकरापुढे समर्पित झालेली स्त्री तिच्या अतिशय कोवळ्या खासगी अशा भावना कशा व्यक्त करत आहे ते ऐका. एखाद्या स्त्रीला अशा भावना बोलून दाखवायला जर संकोच वाटत असेल ना, तर तिला या गाण्याची नक्कीच मदत घेता येईल आणि उत्संबळून आलेल्या तिच्या भावना आहेत त्या व्यक्त करायला संतूरची साथ कशी लाभली तेही ऐका.
1: हो ताई, नक्कीच. भारतीय मनोरंजन विश्वात मराठी चित्रपटाचं विशेष योगदान आहे. मराठी चित्रपटांचा सुवर्ण इतिहास आजही प्रेक्षकांना त्या सुनेरी काळात घेऊन जातो. याच प्रवासात मैलाचा दगड ठरलेला चित्रपट म्हणजेच पिंजरा. 31 मार्च 1972 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने रसिकांच्या मनावर गारुड घातली. आजही जेव्हा मराठी चित्रपटांचा विषय निघतो तेव्हा पिंजरा या चित्रपटाचे

आवर्जून घेतले जाते. अभिनेत्री संध्या, अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट आजही रसिक प्रेक्षक मन लावून पाहतात. आई ठुमकत नार लसकत नार ग साजणी कशी नशिबान थट्टा आज मांडली, छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, दिसला ग बाई दिसला तेरे काना चोरी लुगडी, मला इश्काची इंगळी डचली, मला लागली कोणाची उचकी, ही जगदीश केवळकरांच्या लेखणीतून साकारलेली गीतं आणि संगीतकार राम कदम यांचे बहरदार संगीत यांनीही चित्रपटाला चार चांद लावले. व्ही शांताराम यांच्या या माइलस्टोन चित्रपटाला लता मंगेशकर, उषा मंगेशकर, सुधीर फडके, महेंद्र कपूर आणि जयवंत कुलकर्णी यांचा आवाज लाभला होता. यामध्येच एक अजरामर गीत जे गायले आहे उषा मंगेशकरांनी, त्याचे गीतकार होते जगदीश खेबुडकर. गाण्याचे बोल आहेत, तुम्हावर केली मी मर्जी बहाल. शक्यतो आपण लावणी म्हणलं की जे वाद्य डोळ्यासमोर पहिलं उभं राहतं ते म्हणजे ढोलकी, परंतु ह्या गाण्यामध्ये संतूरचा वापर अतिशय सुरेख केलेला आहे. ऐकूयात हे पुढचं गीत पिंजरा या चित्रपटामधलं.

श्रोते हो, एखाद वेळेस जर ताणतणावामुळे झोप लागत नसेल तर पंडित शिवकुमार शर्मा यांचा संतूरवरचा राग दरबारी किंवा राग पिलू ऐकून पहा आणि तुम्हाला

0: शांत वाटलं का, निदान थोडंसं हलकं झाल्यासारखं वाटलं का हे आम्हाला नक्की कळवा. ऋषी, आता श्रोत्यांना असं एखादं गीत ऐकवूया का की ज्याच्यात भावना असेल प्रेमाची आणि समर्पणाचीच, पण ती व्यक्त करण्याचा पोत हा आधीच्या गाण्यापेक्षा थोडासा वेगळा. प्रियकराला सांगायचंय की त्याला ती किती आवडते. फक्त आवडते असंच नाही, तर तिच्याकडून त्याला खूप ऊर्जा किंवा शक्ती मिळते. म्हणजे जे गाणं एकाच वेळी असेल हलकं फुलकं प्रेमगीत, पण त्याच वेळी त्या प्रेमाची गहराई पण व्यक्त करेल. लक्षात येत आहे का मी कुठल्या गाण्याविषयी बोलते?
1: हो ताई, माझ्या तर लक्षात आलेलेच आहेत. बघूया श्रोत्यांच्या पण लक्षात येते का. श्रोतो, 1967 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता ज्याला त्या सालचा हिंदीतील सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता? त्याचे नाव होते हमराज. ह्या चित्रपटाला हिंदीतील सर्वोत्कृष्ट फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटामध्ये फक्त एकच युगल गीत होते, बाकीची चार गाणी ही महेंद्र कपूर यांनी गायली होती. त्यापैकीच आता एक गाणे आपण ऐकणार आहोत, ज्याचे संगीतकार आहेत रवी आणि गीतकार आहेत साहिर लुधियानवी आणि गाण्याचे बोल आहेत तुम अगर साथ देने का वादा करो. चला तर मग ऐकूयात हमराज या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: सुशी, संतूरची माहिती आणि संतूरनी स्वरसाज चढवलेली हिंदी मराठी गीत हे ऐकता ऐकता वेळ कधी संपत आला कळलंच नाही का? आपल्या श्रोत्यांना मनात गुणगुणायला आज कोणतं गीत सोडून जाणार आहेस?
1: खरोखरच मला सुद्धा आश्चर्य वाटलं, कळलं नाही की आपल्या कार्यक्रमाची वेळ ही कधी संपून गेली. पण श्रोतो, काळजी करू नका, ताईंकडे संतूर ह्या विषयासंदर्भात अजूनही माहिती उपलब्ध आहे. पुढच्या भागात सुद्धा तुम्हाला ही माहिती आम्ही ऐकणार आहोत. श्रोतो, स्वरसंध्या या मालिकेतली सतार ह्या वाद्यांवरची माहिती आमच्या एका श्रोत्यांनी ऐकली आणि त्या श्रोत्यांनी आम्हाला प्रतिक्रिया पाठवलेली आहे. त्या श्रोत्यांचे नाव मनमोहन नागेश आंबेकर, शिवाजीनगर भागामध्ये राहतात, यांनी आपल्याला पाठवलेली प्रतिक्रिया ऐकणार आहोत.
2: आपला स्वरसंध्या कार्यक्रम ऐकला, छान होता. त्यामध्ये गैड या सिनेमा बाबत तसेच सितार या म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बाबत माहिती समजली. अशात वेगवेगळ्या विषयांवर कार्यक्रम व्हावेत अशी विनंती आहे. धन्यवाद.
1: श्रोतो, तुम्हाला जर आमच्या ह्या कार्यक्रमाबद्दल काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर तुम्ही निश्चित आमच्याशी संपर्क करू शकता. आमचा भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध आहे. स्मिता ताईंना काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला व्हॉइस नोटच्या माध्यमातून पोहोचू शकणार आहात. आमचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 7414999185. मोबाईल क्रमांक पुन्हा देतोय 7414999185. ज्यांची प्रतिक्रिया आम्हाला चांगली वाटेल त्यांची प्रतिक्रिया पुढील काही भागांमध्ये तुम्हाला तुमच्याच आवाजात स्वरसंध्या या कार्यक्रमामधून ऐकू शकणार आहोत. चला तर मग प्रतिक्रिया पाठवायला सुरुवात करा. शेवटचं गाणं आता मी तुमच्यासाठी सोडते, खूप छान सुरेख हिंदी गाणं. श्रोतो, 1983 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्याचे चित्रीकरण राजस्थान मधल्या एका गावात 81-82 साली झाले होते. त्याचे नाव होते रजिया सुलतान. हा चित्रपट दिल्लीच्या एकमेव महिला सुलतान रजिया सुलतान आणि त्यांच्या ऑबिसिनियन गुलाम जमाल उद दिन याकूत सोबतच्या प्रेम संबंधावर आधारित होता. या चित्रपटातल्या काही दृश्यांचे चित्रीकरण 81-82 साली राजस्थान मधल्या टोंग या गावी झाले होते. ह्या चित्रपटामधली तीन गाणी ही लता दिदींनी गायली आहेत, त्यापैकीच एक गाणे आता आपण ऐकणार आहोत ज्याचे संगीतकार आहेत खय्याम आणि गीतकार आहेत जान निसार अख्तर. जे गाणं आता आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत त्यासंदर्भातली जाता जाता मी तुम्हाला आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे. 1964 शगुन सिनेमातली गाणी ऐकून फिदा झालेले कमाल अमरोही खय्यामकडे रजिया सुलतान ह्या चित्रपटाचं स्क्रिप्ट घेऊन आले होते. रजिया सुलतान म्हणजे 12व्या शतकातील ऐतिहासिक ड्रामा होता. खय्याम साहेब यांनी 6 महिने कथेचा नीट अभ्यास केल्यावर लता दिदींना रेकॉर्डिंगसाठी बोलवलं आणि सांगितलं, लताजी, रजिया एक सम्राज्ञी आहे पण तिचा एका गुलामावर जीव जडलाय.

जणू काही मी ते गाणं माझ्या सोबतच घेऊन घरी आले होते. हे जे पुढचं गाणं आम्ही ऐकणार आहोत हे घोळक्यात ऐकण्याचं गाणं नाहीच. त्यासाठी रात्रीच्या निरव शांततेचा माहोल हवा आणि सोबतीला हवा एकटेपणा. ऐकता ऐकता स्लो पॉयझन प्रमाणे हे गाणं अक्षरशः चढत जातं. या गाण्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या गाण्यात घेतलेले पॉजेस, जिंदगी जैसी खोई खोई है, हैरान है, ए जमीन चूप है, आसमा चूप है, हे पॉज वाळवंटात एकट्या भटकणाऱ्या रजियाची घालमेल गळत करतात. पॉज आयड्या तो अमरोही साहब किती हे खयाम साहब प्रांजळपणे सांगतात. गाण्याचे बोल आहेत ए दिले नादान आणि चित्रपटाचं नाव आहे रजिया सुलतान. चला तर मग पुढच्या भागात संतूर ह्याच भागातली अधिक माहिती घेऊन मी आणि स्मिता सोनी तुम्हाला पुनश्च भेटायला येऊ पुढच्या गुरुवारी ठीक संध्याकाळी 4 वाजता याच कार्यक्रमात याच चॅनलवर अर्थात पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झवर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बरं घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आहू ऐकलत का?
1: हो आमचा रेडिओ पुणेरी,
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज.
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो,
3: खुशियाँ बांटो.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलतं.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे वर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
3: नमस्कार अलकप्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत. खास अलकप्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना वाव मिळावा यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत, खुसखुशीत, रंगतदार, तजेलदार, मजेदार, उठावदार, बहारदार, दमदार आणि गेल्या 4 वर्षांपासून अलकप्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या आणि अलककार मित्रांच्या गळ्यातील ताईत झालेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये. अलक तुमची, रसिक श्रोते हो झलक आमची. अलकप्रेमी रसिक श्रोते, तुम्हाला माहिती आहे का, अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणजे आपला अलकची झलक कार्यक्रम पुणेरी आवाज 107.8 FM वर रोज 1:30 प्रसारित केला जातो. तुम्ही ऐकत असाल, अवश्य ऐकत रहा आणि आनंद लुटत रहा, कारण पुणेरी आवाज 107.8 FM चं ब्रीदवाक्य आहे आनंदी रहा, आनंद लुटा. अलकप्रेमी रसिक श्रोते, 2 नोव्हेंबर 2025 आणि प्रयोग क्रमांक 177. गेल्या रविवारी म्हणजे 26 ऑक्टोबर 2025 ला माझ्या मुलीचा साखरपुडा आणि त्याच वेळेला अलकची धामधूम, दोन्ही गोष्टी तारेवरची कसरत, पण ती निलया पार पडली कारण तुमचं यश, कारण तुमचा सहभाग आणि तुमची कृपा. माझ्या मुलीला भरभरून साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्व अलकप्रेमी रसिक श्रोत्यांना मनपूर्वक धन्यवाद. अलकप्रेमी रसिक श्रोते, प्रयोग क्रमांक 177 कडे आपण वळूया आणि ऐकूया आजच्या कार्यक्रमातील पहिली अलक. अर्थात गेल्या वेळेला ज्यांच्या अलक शिल्लक राहिल्या होत्या, सखी संपदा मंच यांच्या समूहातून आपल्याला अलककार स्वप्नजा घाडगे, सखी संपदा मंचच्या सर्व स्वप्नजा घाडगे यांनी आपल्याला अलक पाठवल्यात, आपल्यापर्यंत पोहोचवल्यात. आणि त्यातली पहिली अलक आहे सखी संपदा मंचच्या वतीने पाठवले ईशा थोरात यांनी. त्या लिहितात, ट्राफिक मध्ये बस थांबली. मीराच्या डोक्यात विचारांचा गोंधळ चालू होता. शाळेची फी, ऍक्टिव्हिटी, मुलांचे हट्ट आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष. फुटपाथवर नजर गेली. गोंगाटात एका कोपऱ्यात एक छोटी मुलगी फाटलेल्या कपड्यात जीर्ण झालेल्या पुस्तक वहीत एकाग्र होऊन अभ्यास करत होती. मीराला कळेना कोण चुकतंय, आपण की आपली जीवनशैली. आलत का ईशा? खरं सांगायचं तर आपली जीवनशैली चुकत नाही, आपणही चुकत नाही, चुकते ती परिस्थिती. याचं कारण असं आहे, आपण आपल्याला मिळालं नाही म्हणून आपल्या मुलांना सगळं देण्याचा प्रयत्न करतो, आपल्याला मिळालं नाही म्हणून आपण मुलांचे सगळे हट्ट पुरवतो आणि मुलांना त्या ठिकाणी त्या गोष्टीची किंमत कळत नाही. म्हणून परिस्थितीची जाणीव त्या ठिकाणी मुलांना असायला पाहिजे. सतत त्या ठिकाणी जाण करून द्यायची नाही, पण जाणीव मात्र प्रत्येकाची असायला पाहिजे. अगदी त्या लहानग्या मुलीला बरोबर कळलंय की आपण अभ्यास केला तर आपण आपली गरिबी दूर करू शकतो म्हणून ती. आणि खरं सांगायचं, कुठे शिकलात ते महत्वाचं नाहीये, कसे शिकलात हे महत्वाचं आहे. तुम्ही काय घेता हे महत्वाचं आहे, कुठून घेता हे महत्वाचं नाहीये. शाळा उच्च दर्जाची असली, CBSE बोर्ड असली, इंटरनॅशनल असली, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही चांगलं शिकलात असं नाही. मी झेडपीतल्या शाळांना पाहिलंय. मी स्वतः त्या ठिकाणी अत्यंत मागासलेल्या भागातून आलोय आणि तिथे त्या ठिकाणी शाळा जी असायची, आम्हाला 8वीला असताना इंग्रजी शिकवलं गेलं, पण तरीही त्या ठिकाणी माझं इंग्रजी, त्याच्यावर माझं प्रभुत्व आहे, माझं भाषेवर प्रभुत्व आहे, कारण मी ते मिळवलं. आपण ते मिळवायचं असतं ही जाणीव त्या ठिकाणी मुलांना होणं गरजेचं आहे. पण एक उत्तम विषयाला तुम्ही वाचा फोडलीत, तुम्हाला मानाचा मानाचा मोजरा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोत्यांनो, सखी संपदा मंचच्या वतीने बदलापूर येथील अलंकार दीपा शिंगारे लिहितात. वाटणीवरून मुलांच्यात होणाऱ्या भांडणामुळे तो फार दुःखी झाला. आयुष्यभर हौसमोत करून काबाड कष्ट करून मिळवलेली संपत्ती क्लेशदायक झाली. मुलांवर संस्कार करण्यात, प्रेम आपुलकी पेरण्यात आपण अयशस्वी झालो या विचाराने तो व्यतीत झाला. अलक्क दीपा, एक गोष्ट मात्र मला त्या ठिकाणी खटकली. आयुष्यभर हौसमोज मारून असं तुम्हाला म्हणायचंय, पण हौसमोज मारून आपण ज्यावेळेला कष्ट करतो आणि ही संपत्ती मिळवतो त्याला त्या संपत्तीचं आपल्याला अप्रूप असतं. मुलांनी त्याचं वाटोळं केलं याचा अर्थ असा आहे, किंवा मुलांनी त्याच्यासाठी भांडण केलं याचा अर्थ असा आहे, त्यांना त्याची जाणीव झाली नाही. पुन्हा एकदा ईशा थोरात यांच्या अलग सारखी तुमची अलग आहे. प्रेम आणि आपुलकी पेरली पाहिजे होती, बॉन्डिंग पेरलं पाहिजे होतं, ते निर्माण झालं पाहिजे, ते गरजेचं असतं. आणि ते निर्माण होण्यासाठी सहवास, तुम्ही दिलेली वेळ महत्वाची असते. हौसमोज मारून त्या ठिकाणी नव्हे, तर हौसमोज करून त्या ठिकाणी संपत्ती कमवणं हे गरजेचं असतं, तर त्या ठिकाणी मुलांनाही त्यात आनंद मिळू शकतो. सखी संपदा मंचच्या सर्वे सर्वा अर्थात अलक्का स्वप्नजा घाडगे, तुमच्या संकलनाला मानाचा मुजराम, तुमच्या कार्याला मानाचा मुजराम, असंच संकलन करत राहा. आणि आमच्यापर्यंत म्हणजेच पुणेरी आवाज 107.8 FM पर्यंत अलग पाठवत राहा. चला तर ऐकूया पुढची अलग. खरं म्हणजे प्रबोधकार म्हणजे ज्यांचं नावलौकिक आहे, उत्तम मार्गदर्शिका म्हणून ज्यांची त्या ठिकाणी वाहवा केली जाते, कौतुक केलं जातं, अशा विद्याराणी तारगाव सातारा येथून अलगकार विद्या मलवडकर लिहितात. त्याने तिला दिशा दाखवली आणि तिने एक पायरी चढत शिखर गाठले. शिखरावरून ती त्याला खुणावू लागली, पण तो आहे त्याच ठिकाणी थांबू नव्हता. अशा अनेक जणांना शिखर गाठण्यास मदत करण्यासाठी आज त्याची उंची शिखरापेक्षाही उंच झाली होती. अलगकार विद्या त्या शिखरापेक्षा उंच झालेल्या, उंचीवर बसलेल्या, स्थानापन्न झालेल्या व्यक्तीला, म्हणजे दुसऱ्यांचं त्या ठिकाणी कौतुक, दुसऱ्यांना यशाच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या, त्याला मानाचा मानाचा मानाचा मुजरा. खरंच अलकप्रेमी रसिक श्रोत्यांनो, व्यक्तिमत्व विकास सोपा असतो, कारण तो आपल्याला आपला करायचा असतो, पण दुसऱ्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याचं शिवधनुष्य पेलणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं, वेळ देणं, ऊर्जा देणं हे किती गरजेचं असतं. आणि त्यातून मिळणारा आनंद निरामय असतो. की त्याला खुणावते तरी तो गेला नाही, कारण त्याने वसा घेतलाय लोकांना मोठं करण्याचा. वा, मला प्रचंड आवडली आलक आणि मोटिवेशनल आलक आहे. अशा प्रेरणादायी आलक, सकारात्मक आलक येणं गरजेचं आहे, असं आमचे अलक गुरु, अलक महागुरु, अलक पंडित, अलककार मनादे आणि अलककार प्रथम अलककार श्रीयुत राजेंद्र वैशम पायल आवर्जून सांगत असतात. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया. अलककार अरुणा दुद्दलवार दिग्रस यवतमाळ येथून लिहितात. ती दवाखान्यात पंगावर पडून असताना भावाला मनातून लक्ष लक्ष शुभेच्छा देत होती. आज भाऊबीजेचा दिवस. तिच्या भावाने बहिणीला एक किडनी दान करून अमूल्य आयुष्याची भेट दिली होती. वा अलककार अरुणा, त्या भावाला लक्ष लक्ष लक्ष मानाचा मुजरा. आणि खरंच फार फार शुभेच्छा. एका किडनीवर माणूस जगतो, पण तरीही थोडासा का होईना अशक्त होतोच हे माहीत असूनही भावाने आपल्या बहिणीसाठी ही खरी भाऊबीज, ही खरी सुरक्षा आणि हे खरं प्रेम, माझी बहीण जगली पाहिजे, माझी बहीण त्या ठिकाणी या विश्वात राहिली पाहिजे, केवढा दमदार विचार अलग करावना मांडलात. धन्यवाद. खूप खूप कृतार्थ झाल्यासारखं वाटलं. खूप खूप धन्यवाद. चला तर आणखीन एक अलंकार अरुणा गर्जे सांगली येथून लिहितात. ओळख त्याला नेहमीच वाटायचे, आपल्याला आपला आवाज सोडल्यास आपल्याला कुणी ओळखावे असे तर आपल्याकडे काहीच नाही. आज मात्र रेडिओ जगतात त्याचा हा सर्वांना खेळून ठेवणारा आवाजच त्याची ओळख ठरली आणि सर्वांचा आवडता रेडिओ

की अर्थात आरजे म्हणून घराघरात पोहोचली. वा अनेक करोडा अनेक ज्यावेळेला आता वाचलं असं वाटलं की तुम्ही मला समोर ठेवून अडकलेली असावीत. पण मी तर म्हणतो समस्त आरजेंना ही अलग समर्पित, तुमच्या वतीने ही अलग सगळ्या आरजेंना समर्पित. माझ्या माहितीत जेवढे आरजे आहेत त्या सगळ्या आरजेंना मी अलग पाठवेन. आणि खरंच रेडिओवर जो आवाज आपण ऐकतो ती व्यक्ती प्रत्यक्षात कशी असेल ती आपल्याला माहिती नसते. आज मी 4 वर्षांपासून हा कार्यक्रम चालवतोय, मला धन्य झाल्यासारखं वाटतं. हजारो लोक मला जोडले गेलेत, म्हणजे मी उद्या ठरवलं रिटायरमेंट घ्यायची आणि महाराष्ट्र भ्रमण करायचं, म्हणजे भारतच पण महाराष्ट्र भ्रमण करायचं ठरवलं तर मी रोज एक अलगकर मित्राच्या घरी जाऊ शकतो, दिवसभर राहू शकतो, मस्तपैकी 2 वेळेचं जेवू शकतो आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या अलगकराकडे जाऊ शकतो. इतकी माझी ओळख, इतकं माझं कर्तृत्व तुमच्यामुळे झळाळी मारलंय. आणि याचं सारं श्रेय अलगकर अरुणाम तुमच्यासारख्या अनेक अलगकरांना आहे. आणि तुमच्या अलगला मानाचा मुद्दा द्यायलाच हवा, कारण तुम्ही आमचं कौतुक केलंय, आर्जेंचं कौतुक केलंय, आमची सार्थ ओळख तुम्ही त्या ठिकाणी अधोरेखित केलीत. तुम्हाला मानाचा मानाचा मुद्दा. अलगकर विद्या कुंभार अनामिका या टोपंडामध्ये ठाणे येथून लिहितात, कारे कारे तू असा वागलास ती रडत होती, कारण हे तुझे नि माझे नाही, सर्व देशवासियांचे घर आहे. मी तर दिलेले वचन पूर्ण करतोय ग, असे म्हणून शत्रूंची गोळी अंगावर झेलल्याने त्याचा श्वास थांबला. अजून एका मुलाला देशाचे रक्षण करताना शहीद झालेलं पाहून ती धरणी माता हळहळली, पण आपल्या पुत्राचा तिलाही अभिमान वाटला. वा अलगकर विद्या सॅल्यूट, मानाचा मुद्रा तुमच्या या अलगला, अलग मधल्या त्याला सैनिकाला, अलग मधल्या त्या धरणी मातेला. आणि तू का असं वागलास अशी जरी ती रडत म्हणत असली तरी मला खात्री आहे तिलाही अभिमान वाटत असेल, तिलाही कौतुक वाटत असेल की जो कोण आपला आहे, म्हणजे इथे त्या ठिकाणी नातं नाहीये, कारण नातं मुलाचं आहे, नातं त्या ठिकाणी नवऱ्याचं पतीपत्नीचं आहे, नातं त्या ठिकाणी बहीण भावाचं आहे, नातं त्या ठिकाणी सांगण्याच्या पलीकडचं आहे. इथे एक नातं अत्यंत महत्वाचं आहे, तो रक्षक आहे आणि रक्षण करता. आणि त्या ठिकाणी आपण यातलं नातं आहे, त्याच्यामुळे अलग सार्वत्रिक आहे, सार्वकालिक आहे, असं म्हटल्यास वावग ठरणार नाही. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आपल्यापर्यंत पुढची अलग पाठवली आहे आभाळ स्पर्शी टोपंडवाने लिहिणारे अलगकार वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख नाथ सदन पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे येथून लिहितात, तिचे त्याच्यावर असणारे निस्सीम प्रेम त्याला पूर्ण कळले होते का नाही हे माहीत नाही, परंतु तो गेल्यावर गावाला मात्र पूर्ण कळले होते. ओहो अलगकार आभाळस्पर्शी, अलगकार भूपाल, तुम्ही भूपाल आहात, तुम्ही आभाळस्पर्शी आहात, तुम्ही ज्या विषयाला स्पर्श करता त्या विषयाचं सोनं होतं. गेल्यानंतर व्यक्तीची किंमत कळते आणि गावाला किंमत कळले, कारण गावाला ठाऊक आहे, गावाला माहिती आहे त्याने तिच्यासाठी काय केलंय. तिला जर ते वेळेत कळलं असतं तर कदाचित या अलगमध्ये एक वेगळा ट्विस्ट आला असता, एक वेगळा टर्न आला असता, पण झालं नाही, काही हरकत नाही, किंमत वेळच्या वेळेला कळली तर मात्र त्या ठिकाणी आयुष्य हे नक्कीच सुग्रण होईल, आयुष्य नक्कीच सुखकर होईल, आयुष्य नक्कीच त्या ठिकाणी सुंदर बनेल. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, जवळजवळ 3 ते 4 महिन्यानंतर आपल्यापर्यंत अलग पाठवणाऱ्या ठाणे SK या टोपणाने लिहिणाऱ्या अलगकार संगीता दिगंबर कासले लिहितात, विरहातला प्रवास. अलगकार संगीता विरह, विचार करा आम्हा रेडिओ जॉकींना तुमचा सगळ्यांचा विरह किती होत असेल, 7-7, 6-7 महिन्यानंतर लिहिता. आणि मग आम्ही काय विचार करायचा, रुसलात रागवलात काहीच करायला मार्ग नसतो. चला तर ऐकूया, पहिल्यांदा हात धरलास आयुष्य खुललं, क्षणभरातच नजरा बोलू लागल्या, काळ सरला, शब्द हरवले, वाटा वेगळ्या झाल्या, पण श्वास एकच राहिला, तू गेलीस आणि मी विरहात जन्मलो. अलगकर संगीता निस्सीम, निरागस आणि अतूट प्रेमाची तुमची अलग, अलग मधील आणि प्रेमातील तरळता भावोत्कटता व्यक्त करणारी आहे. विरह असह्य वेदना देणारा असतो, विरह त्या ठिकाणी आपल्याला डागण्या देणारा असतो, विरहामुळे आपलं आयुष्य अक्षरशः करपून

त्या विरहातला एक वेगळेपणा, विरहातील वेदना तुम्ही यथार्थपणे व्यक्त केली, मांडली, अगदी पहिल्या हात धरल्यापासून ते सोडून जाण्यापर्यंत, म्हणजे हात सुटला तोपर्यंतचा प्रवास तुम्ही शब्दातीत केलात, खरंच खूप सुंदर अलक तुम्ही मांडली. चला तर अलक प्रेमी रसिकृष्ण होते ओम, पुढची अलक आपल्याला पाठवले बाळमाने, आरके नगर, सोसायटी नंबर 5, कोल्हापूर. अलककर बाळमाने लिहितात, आजच्या बाईक रायडिंग सफरीत त्याचा क्षणात वेगावरचा ताबा सुटला आणि समोर येणाऱ्या कारवर तो जोरात धडकला. त्या भीषण अपघातामध्ये तो जागीच मृत्युमुखी पडला. ज्या आई वडिलांनी त्या आपल्या लाडक्या लेकाच्या या छंदाला कायम प्रोत्साहन दिलं होतं, त्यांना मात्र तो जीवनभराचं दुःख देऊन गेला. अलककर बाळ, मी नेहमी म्हणतो तुम्ही अलकचे बाप आहात. किती सुंदर अलक, म्हणजे मृत्यूची वेदना ही जीवघेणी आहे, पण अलक मात्र सुंदर आहे. आई बाप त्या ठिकाणी स्वप्न मुलाचं पूर्ण करतात आणि काळ मात्र त्या ठिकाणी काळाचं नियतीचं स्वप्न पूर्ण करून आई बाबांचं पारड आणि आई बाबांचं, आई बाबांची ओटी, आई बाबांचा पदर हा रिता ठेवतो. काय करायचं, कोणाकडे पाहून त्या ठिकाणी जगायचं, हा प्रश्न त्या ठिकाणी पडल्याशिवाय राहत नाही. अलक प्रेमी रसिक श्रोते, कुठे जाऊ नका, मी अगदी चहाचा एक गोट घेऊन येतो, तोपर्यंत ऐकत राहा पुणे आवाज, आनंदी राहा, आनंद लुट.

0: लाज राख मोरे घूंघट पटकी,
1: लाज राख मोरे घूंघट पटकी, लाज राख मोरे घूंघट पटकी।

ची रसिक श्रोते हो झलक आमची. अलक प्रेमी रसिक श्रोते हो आज 2 नोव्हेंबर 2025 आणि प्रयोग क्रमांक 177 अर्थात प्रयोगांची मजल प्रयोगांचे मजले वाढत चालले आहेत. इमारत फळाला येत चालले याच कारण एकमेव कारण म्हणजे तुमचं रेडिओवर असलेलं पुणेरी आवाजवर असलेलं प्रेम आलक मध्ये असलेलं तुमचा आत्मा आणि आरजे जगदीशकडे तुम्ही नियमितपणे पाठवत असलेल्या आलक म्हणून आणि म्हणूनच हा कार्यक्रम नियमितपणे सुरू आहे. यावेळेला पुन्हा एकदा आपण कार्यक्रम पाऊण तासापर्यंत करतोय. वेळ मिळेल तस तसा त्या ठिकाणी आपण तो नक्कीच पुढे पुढे एक तासाचा पुन्हा करू. पण सध्या माझ्या मुलीचा साखरपुडा झाला आहे आणि तिचं लग्न आहे आणि त्याच्यामुळे थोडं घाई गडबडीमध्ये तुम्ही मला समजून घ्याल याची खात्री आहे. अलकप्रेमी रसिक श्रोते हो आता आरजे जगदीश वळतोय अलकची झलक या कार्यक्रमातील आणखीन एक कौटुंबिक कार्यक्रम अर्थात वनगे कुटुंबियांच्या अलककडे. अलककार शैलजा महेंद्र वनगे पिंपळे सौदागर पुणेतून लिहितात, या वर्षी भाऊबीज त्याच्या प्रशस्त नवीन घरात साजरी करण्याचे ठरले आणि सर्व सख्खे चुलत मामे मावस भावंड भाऊबीजेसाठी खास परदेशातून सुट्टी काढून त्याच्या घरी आले. प्रत्येक जण आपापला मोठेपणा सांगत होता आणि आपल्या परदेशाचे गुण गात गात होता. तो मात्र सुस्थितीतील उच्च शिक्षित लठ्ठ पगारदार असूनही गप्पच होता. त्याला विचारले असता तो म्हणाला, आई बाबा आणि कुटुंबासोबत मी स्वदेशीच सुखी आहे. अलकर शैलजा अगदी प्रामाणिकपणे सांगू, तो अजूनही गप्पच होता. इथेच अलग संपली असती तरी सुद्धा तो आई बाबा आणि कुटुंबासोबत स्वदेशात म्हणजे भारतात सुखी आहे असा अर्थ लागला असता. अर्थात आपल्याला म्हणजेच त्या ठिकाणी परदेशात राहणाऱ्या लोकांना शेखी मिळवण्याचा अगदी त्यांनी डिंका घेतलेला असतो. त्यांनी त्या ठिकाणी त्याचा काय म्हणतात तो मक्ता घेतलेला असतो, डिंका हाकत असतात. पण आपल्या या स्वदेशी मुलाला स्वदेशी माणसाला कुटुंबवत्सल माणसाला आणि आई बाबांना सांभाळत असलेल्या त्याला मानाचा मानाचा मुजरा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते या पुढच्या अलककडे जे आपल्याला पाठवले त्यांचे अहो अर्थात पतिदेव अलककार महेंद्र हरिभाऊ वनगे पिंपळे सौदागर पुणे. वनगे कुटुंबियांच्या अलकची झलकचा कार्यक्रम मला आवडता, तुम्हाला अलकची झलक आवडते याचं कारण तुम्ही अलकमध्ये रमता आणि मला अलक आवडते कारण तुम्ही त्यात रमता आणि हे छान नातं आपलं जुळलेलं आहे. अलककार महेंद्र लिहितात, आज दिवाळीचा पहिला दिवस छकुलीने तिच्या खास मैत्रिणीला फटाके वाजवायला चल म्हटले. अगं माझ्या आजोबांनी फटाके आणले नाहीत, ती म्हणाली. छकुली आपले फटाके घेऊन तिच्याकडे गेली आणि दोघींनी फटाके वाजवायचा आनंद लुटला. अलककार महेंद्र आनंद लुटला इथपर्यंत ठीक आहे, पण फटाक्यांच्या ऐवजी आणखीन काही जर दिलं असतं घेतलं असतं त्याची देवाणघेवाण केली असती तर तो आनंद आणखीन द्विगुणित झाला असता म्हणजे आणखीन वाढला असता आणि खऱ्या अर्थाने काहीतरी दिल्याचा एक वेगळ्या प्रकारचा त्या ठिकाणी संदेश तुम्हाला याच अलकमधून देता आला असता. फटाके कोणीच देत नाही छोटी मुलं, पण हिने मात्र दिली याच्यात तिचं दातृत्व तिचं देणं आणि ती दाता म्हणून किती उत्तम आहे हे लक्षात येतं खूपच छान. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे जे आपल्याला पाठवले धानोरी पुणे 15 येथून अलककार श्रावणी संदीप गुंडे यांनी. अलककार श्रावणी लिहितात, मी माझ्या मैत्रिणीबरोबर शॉपिंगला गेले होते आणि इतक्या वस्तू बघून आम्ही गोंधळून गेलो आणि शेवटी काहीच न घेता परत आलो. अलककार श्रावणी, छान विंडो शॉपिंग झाली. म्हणजे होतं असं बऱ्याच वेळा, आपल्याला हे घेऊ का ते घेऊ आणि मग आपल्याला असं वाटतं काहीच न घेतलेलं बरं असं होण्याची शक्यता असते आणि तीच शक्यता तुम्ही ते व्यक्त केलीत. उत्तम अलक मिश्किल अलक. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, अलककरचं बालिका हरणाप्पा बरगळ वसमतकर लोकमित्र नगर नांदेड येथून लिहितात, आमच्या घराशेजारी एक शेतकरी कुटुंब राहते. यावर्षी अंदाधुंद पावसामुळे त्यांची संपूर्ण शेती पाण्याखाली गेली. भाऊबीजेला तिघीही बहिणीने महागडी ओवाळणी न घेण्याचा निर्णय घेतला. अलककर बालिका महानगरपालिका तुम्ही अलकची दमदार अलक लिहिता. शेतकऱ्यांचं दुःख खरंच गावात राहणाऱ्या माणसाला जास्त कळतं. त्या वेदना त्या व्यथा या सलतात

त्या गावात राहणाऱ्या माणसाला बाकी शहरात राहणाऱ्या माणसाला पिझ्झा बर्गरचंच फक्त सुख अनुभवता येतं. आणि महागडी ओवाळणी घेऊच नये, मी तर म्हणतो काहीच घेऊ नये, फक्त प्रेम आणि रक्षण करण्याची जबाबदारी तू घे एवढंच भाऊरायाला सांगावं. बाकी काही देण्याघेण्याचा व्यवहार असण्याची तशी काही आवश्यकताच नाही. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आता जवळपास 2 वर्षानंतर आपल्याकडे अलक पाठवणारे अलककार अरुण घोरपडे राहणार भद्रावती जिल्हा चंद्रपूर लिहितात माय मराठी. एक 20-22 वर्षाची मराठी बोलणारी मुलगी बसमध्ये बाजूला बसली होती. ती म्हणाली, कंडक्टर एक चंद्रपूर तिकीट द्या. तो म्हणाला, 46 रुपये द्या. म्हणजे किती? मुलीने विचारले. बसवाहक रागाने म्हणाला, म्हणजे किती काय? 46 रुपये द्या. ही गोष्ट माझ्या लक्षात आली. मी मध्यस्थी केली आणि तिला म्हटले, ताई 46 रुपये झाले तुमचे. मुलीने पैसे दिले, तिकीट काढले. वाहक म्हणत म्हणत पुढे गेला, इंग्रजी शिकल्या पण मराठी भुलल्या. अलककार अरुण नियमितपणे अलकलीत चला, म्हणजे अलक कशी आटोपशीर लिहायची हे इतर अलककारांकडून तुम्ही शिकाल, इतर अलककारांकडून तुमच्या लक्षात येईल आणि आणखीन सुंदर अलक तुम्ही लिहू शकाल. केवळ संवाद, केवळ एखादा प्रसंग घ्यायचा म्हणजे अलक लेखन नसतं. अर्थात ही तुमची अलक नक्कीच चांगली आहे आणि खरंच ही खंत आहे, ही कीव करावी अशी गोष्ट आहे. हे केवढं मोठं कारुण्य आहे आणि हे केवढं मोठं दुःख आहे की आपल्याला आपल्याच भाषेत मराठी असूनही बोलता येत नाही. 46 रुपये म्हणजे काय ते आपल्याला कळत नाही. विचार करायला आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले नाशिक येथून अलककार सौ सुरेखा पगारे. अलककार सुरेखा लिहितात, रूप रंग आणि चवीचा गर्व घेऊन वेगवेगळे पदार्थ ऐटीत ताटात विराजमान झाले होते. बघ आम्हाला किती मनाने आणि मानाने ताटात ठेवले आहे आणि तुला एका कपऱ्यात आमच्यापासून दूर, तू खारट आहेस ना म्हणून. ताटातल्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या मिठाला बघून सगळेच पदार्थ कुत्सितपणे हसत त्याला म्हणत होते, माझ्याशिवाय तुम्हाला तरी चव कुठे आहे? मिठाने शांतपणे उत्तर दिले. अलककार सुरेखा, एक सुरेख गोष्ट सांगू का? ताटाला पाय लागला, ताट हल्लं आणि मीठ सगळ्या पदार्थांमध्ये मिसळलं आणि सगळे पदार्थ खारट झाले. हीच अलग या पद्धतीने मांडली असती तर संवाद बाजूला पडले असते आणि मिठाचं महत्व आणि दुसऱ्यावर हसणं किती अयोग्य आहे हे सांगता आलं असतं. काही हरकत नाही, तुमची अलग सुद्धा एखाद्या व्यक्तीला हिरवणे किंवा एखाद्या व्यक्तीचं महत्व कमी लेखू नये असं सांगणारी आहे. खूप छान, खूप मस्त आणि खरंच तुम्ही अशाच उत्तम उत्तम अलग पाठवता म्हणून आपला कार्यक्रम उंची गाठतोय, शिखर सर करतोय. लवकरच आपण 200 पल्ला गाठू. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते ऐकूया अलककार सौ स्वीटी चंद्रकांत नार नवरे पेशाने शिक्षक असलेल्या रामनगर भारत विद्यालय नागपूर येथील स्वीटी काय लिहितात. तो बाबाच्या शेजारीच उभा असतो, पाहतो तर काय, बाबा मनानेच कोरपत्र त्या शेजारच्या एकट्या राहणाऱ्या आजीला वाचून दाखवतात. मुलगा भेटायला येणार या बातमीने तिला खूप आनंद होतो. अलककार स्वीटी, आपण तात्पर्य लिहिलं होतं, मी ते तात्पर्य वगळलं. याचं कारण असं आहे, अलक मध्ये तात्पर्य लिहिण्याची आवश्यकताच नाही. तुमची अलक इतकी सुंदर आहे की बाबांनी त्या ठिकाणी कोरपत्र वाचून दाखवलं आणि नक्कीच मला खात्री आहे तो जो बाबांच्या शेजारी मुलगा आहे त्या मुलावर ते संस्कार झाले असतील की दुसऱ्याचा आनंद, त्या आनंदात आपण आनंद मानायचा, दुसऱ्याच्या सुखात आपण आपलं सुख मानायचं, दुसऱ्याचं दुःख आपण थोडस वाटून घ्यायचं. हा नक्कीच संदेश बाबांच्या कोरपत्र वाचण्यातून मिळाला असेल आणि बाबांनी कोरपत्र वाचून त्या आजीच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला, त्यासाठी मानाचा मानाचा मानाचा मुद्रा. चला तर ऐकूया अलककार अंबादास ठाकूर वारजे पुणे 58 येथून लिहितात पायगुण. तिचा जन्म झाला आणि त्याची नोकरी गेली. आज तिची सासरी पाठवणी करताना सासरू नयनाने तो जावयाला म्हणाला, माझी लेख चांगल्या पायगुणाची आहे, तिच्यामुळेच आज समाजात माझी प्रथित यश उद्योजक म्हणून प्रतिष्ठा आहे. अलककार अंबादास

अंधश्रद्धेचे दास आपण व्हायचं नाही. पायगुण वैगुण काही नसतो, पायगुण असता तर त्या ठिकाणी त्याने तिला पाकिस्तानमध्ये पाठवलं असतं, किंवा त्याने तिला दुसऱ्या एखाद्या देशात पाठवलं असतं, किंवा तिच्या येण्यामुळे नंतर त्याचं प्रतितयश होणं किंवा उद्योजक होणं शक्यच झालं नसतं. म्हणजे पायगुण आपण फक्त मानतो हा विचार करायला हवा. पण बाबा माझी लेक चांगल्या पायगुणाची आहे हे जावयाला सांगतात, यात मात्र तिच्याबद्दलचा अभिमान दिसतो. आणि तो अभिमान महत्वाचा आहे की माझी मुलगी तुमचं कुटुंब आता सुखसंपन्न करेल किंवा सुखवस्तू करेल, किंवा माझी मुलगी तुमचं कुटुंब सांभाळेल किंवा त्याला बरकत निर्माण करेल असं बाबांना सांगायचंय, हे जास्त महत्वाचं आहे. आणि यासाठी मला वाटतं तुमचं अभिनंदन करायला हवं. चला तर अलकप्रेमी रसिकृष्ण होते हो, ऐकूया प्राची मेतकर अलंकार ठाणेतून लिहितात. मोहाच्या बाजारात समाधानाचं झाड लावून त्याला आनंदाचं खतपाणी घालत सुखाच्या फांदीवर बसून आपण निवांतपणे काय होतंय ते पाहावं. हे आईचं वाक्य आठवलं आणि तिच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या. अलंकार प्राची अनेक गोष्टी आपल्याला आठवतात, आईच्या बाबांच्या, आणि आपल्याला त्या ठिकाणी दुःख हे असह्य होतं, किंवा आपल्याला त्या ठिकाणी या गोष्टी काय काय शिकवून जातात खरंच. पण इथे मला एक तुम्हाला गोष्ट सुचवायची वाटते, हा उत्तम विचार कथेमध्ये परावर्तित करा तर त्या ठिकाणी आणखी सकस लेखन तुम्ही करू शकाल, दर्जेदार लेखन तुमचं नक्कीच होऊ शकेल. लक्षात घ्या फक्त की आपल्याला कथा पाठवायची असते, आपला केवळ विचार पाठवायचा नसतो. चला तर ऐकूया अलंकार असिस्टंट प्रोफेसर भारतकर बीटी अंबाजोगाई येथून लिहितात. आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण जगताना मन प्रसन्न होऊन जातं. पहिलं प्रेम, पहिलं अपत्य, जीवनाला उभारी देणारं हृदय स्फुल्लिंग, सुंदर क्षण जगताना हृदय स्पंदने एकमेकात विरघळून जावीत तसंच झालं. जड अंतकरणाने निरोप घेताना नयनांनी एकमेकात अश्रूंचा अभिषेक घातला, तो पुन्हा भेटण्याचा अलखित संदेश होता. अलंकार भारतकर भारतकर लिहित चाललाय, म्हणजे भारीच लिहित चाललाय. म्हणजे एकीकडे त्या ठिकाणी साहित्यिक भाषा तुमची लुभावणारी आहे, कौतुकास्पद आहे, आणि दुसरीकडे त्या ठिकाणी तुम्ही कथेकडे छान वळता, अचानक तुम्ही वळण घेता आणि सुंदर गोष्ट तुम्ही मांडून दाखवता. इथे अजून थोडीशी कथा यायला हवी होती, ती अजून कथा आली असती तर अजून त्या ठिकाणी ते सौंदर्य वाढलं असतं असं मला वाटतं. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते प्रयोग क्रमांक 177 मधील शेवटचे अलक ऐकूया. नाशिक येथील अलंकार सौ माणिक शूर जोशी यांचे. अलंकार माणिक आपण सुद्धा मला वाटतं साधारणपणे एप्रिल मे 2023 मध्ये एखादी अलक पाठवली असेल, त्यानंतर आत्ता अलक पाठवताय. खरंच रुसू नका हो, तुम्ही नियमितपणे अलक पाठवत राहा. दोन दोन वर्ष म्हणजे जवळजवळ 365 आणि 365 म्हणजे जवळजवळ 700 दिवसानंतर, 700 साडेसातशे दिवसानंतर तुम्ही अलग पाठवताय, आणि मग तुम्ही लिहित नाही की रुसलाय असं वाटत राहतं. अलंकार माणिक लिहितात, संकटांची मालिका सुरूच होती. संसाराची सूत्रे सांभाळण्यासाठी आर्थिक वृत्त बांधायचा होता आणि न डगमगता सावित्रीबाईंनी रिक्षा चालकाचा वसा घेतला. वा वा अलंकार माणिक, माणिक मोती पाचू सगळं काय तुम्ही आहात. अलक मधील खूप सुंदर रचना तुम्ही केली आहात. रिक्षा चालक झाल्याबद्दल तिचं मनापासून अभिनंदन, तिला मानाचा मुजरा. आणि खरंच आपण आपलं नशीब बदलू शकतो हे सहज आपल्या ध्यानात घ्यायला पाहिजे. इतरांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही असा संदेश तुम्ही तुमच्या अलक मधून दिलात. ज्यांच्या अलक आत्ताच्या कार्यक्रमात मी घेऊ शकलो नाही वेळेअभावी, त्यांची माफी मागतो आणि पुढच्या वेळेला त्यांच्या अलक नक्कीच घेईन याची ग्वाही देतो. तुम्ही कुठेही जायचं नाही, ऐकत राहायचं अलकची झलका कार्यक्रम. आणि पुणेरी आवाजने आपल्यासाठी दररोज 1:30 हा कार्यक्रम सुरू केलाय, याची नोंद घ्या. ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंदी लुटा. खूप खूप मनापासून धन्यवाद.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद मिळवा।

0: नमस्कार रसिक श्रोत्यांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण ट्यून केले आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. मित्रांनो, हा कार्यक्रम जो आपण ऐकत आहात तो आहे बात पुराणी बडी सुहानी, आणि हा कार्यक्रम आपल्याला खूप आवडतो असं तुमच्याकडून येणाऱ्या मेलवरून आम्हाला कळत असतं. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपण जुने चित्रपट आणि त्याचं संगीत यावर गप्पा मारत असतो. आज देखील आपल्याशी गप्पा मारायला एक मान्यवर व्यक्ती आलेली आहे आणि त्याचं कारण देखील तसंच आहे. मित्रांनो, चित्रपट हे कायम दिग्दर्शकाचं माध्यम समजलं. या दिग्दर्शकाचं बॉलिवूडमध्ये आणि हॉलिवूडमध्ये केवढं महत्व आहे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. यातीलच एक ख्यातनाम दिग्दर्शक होते आपल्या हिंदी सिनेमामध्ये, गुरुदत्त. ह्या गुरुदत्त यांचा कालावधी जर तुम्ही पाहिला तर उन्हापुरा एक 10-12 वर्षाचा कालावधी होता. पण या 10-12 वर्षामध्ये त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाची अवीट छाप आपल्या सिनेमा सोडून गेलेले आहेत. त्यांचं प्यासा असेल, कागज के फूल असेल किंवा बिबी और गुलाम, हे सिनेमे म्हणजे भारतीय हिंदी सिनेमातले माइलस्टोन असे सिनेमे आहेत. मित्रांनो, काय जसजसा पुढे चाललाय तसं गुरुदत्तच्या सिनेमाची चर्चा आणि त्याबद्दल विचार करणं आणखी सुरू झाली. जगातल्या उत्तमोत्तम विद्यापीठामध्ये गुरुदत्त यांच्या चित्रपटांवर अभ्यास केला जात आहे. आपल्या भारतात देखील यावर भरपूर संशोधन चालू आहे. गुरुदत्त गेल्यानंतरचा हा 50-55-60 वर्षांचा कालावधी आहे ज्यामध्ये आपण गुरुदत्तच्या चित्रपटांचा परत एकदा अभ्यास करतो. आणि असाच प्रचंड अभ्यास करून ज्यांनी गुरुदत्त यांच्यावर एक अलौकिक प्रतिभावंत गुरुदत्त हे पुस्तक लिहिलं ते श्री कृपाशंकर शर्मा आपल्या सोबत आहेत. या पुस्तकाची आवृत्ती 2008 साली प्रकाशित झाली होती आणि काही दिवसातच देखील आली. आपल्या मराठी सिनेमातील पुस्तकांना असं भाग्य फार कमी वेळेला लागतं की त्याची दुसरी आवृत्ती देखील लवकरच ती देखील संपून लागते. तर मी आपल्या सर्वांच्या वतीनं कृपाशंकर शर्मा यांचे मनापासून स्वागत करतो. शर्माजी, वेलकम टू अवर शो.
1: नमस्कार
0: शर्माजी. मी आता म्हटल्यासारखं की आपलं गुरुदत्तवरचं पुस्तक अगदी जनमानसात खूप लोकप्रिय झालेलं आहे. 2012 साली हे पुस्तक प्रकाशित झालं आणि या प्रकाशन सोहळ्याला मी देखील उपस्थित होतो आणि गुरुदत्त यांचे चिरंजीव यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशित झालं होतं.
1: अरुण दत्त
0: यांच्या हस्ते. तर आज आपण गुरुदत्त, आज आणि उद्या आपण गुरुदत्त यांच्याविषयी बोलणार आहोत, त्यांच्या संपूर्ण कालखंडाविषयी बोलणार आहोत. तर शर्माजी, मला सुरुवातीला असं सांगा, गुरुदत्त यांचा जन्म 9 जुलै 1925 सालचा
1: बरोबर आहे.
0: तर यांचं जडणघडण नेमकं कसं झालं गुरुदत्त याबद्दल काय?
1: हा, मी असं आहे की गुरुदत्त यांचा जन्म बंगलोर मध्ये झाला.
0: बर.
1: आणि गुरुदत्त यांच्या मातोश्री वासंती पदुकोण या 16 वर्षाच्या असताना गरोदर होत्या. आणि एका ज्योतिषाने त्यांना सांगितलं की तुझ्या पोटी एक चांगला मुलगा जन्माला येईल आणि तो तो संपूर्ण जगात त्याचं नाव होईल आणि तो तुमच्या कुटुंबाला सांभाळेल असा एक
0: भविष्यवाणी
1: त्यांनी केली. आणि त्या अगदी 16 वर्षाच्या असल्यामुळे ते लाजून घरात पळून गेल्या अशी एक कथा त्यांनी स्वतःच सांगितलेली आहे. तर पुढे गुरुदत्त यांच्या यशाच्या कारकिर्दीला दोन गोष्टी निर्णायक ठरलेल्या आहेत. एक म्हणजे त्यांचं उदयशंकर यांच्या नृत्य अकॅडमीत त्यांनी घेतलेलं शिक्षण आणि दुसरी गोष्ट पुण्याच्या प्रभात फिल्म कंपनीत त्यांनी केलेली उमेदवारी. या दोन गोष्टी त्यांच्या जीवनात निर्णायक ठरल्या आणि हीच त्यांची खरी त्यांच्या कला जीवनाची शिदोरी आहे. तर त्यातला महत्वाचा भाग जो आपण समजून घ्यायला हवा तो असा आहे, उदयशंकर यांच्या नृत्य अकॅडमीत

0: त्या स्वरूप कसं होतं, तर त्याचं स्वरूप म्हणजे एक आश्रम जसा असतं ना पूर्वीच्या काही आश्रम गुरुकुल पद्धतीचा आश्रम आणि आधुनिक कार्यशाळा असं कंबाईन असं रूप होतं. आणि एक 20 एकर मध्ये ती संपूर्ण अकॅडमी उभी होती आणि त्याच्यामध्ये अनेक दालनं होती, स्टेज होतं नृत्यासाठी प्रॅक्टिससाठी, नंतर वेशभूषेसाठी दालनं असं सुंदरपैकी मोठं असं क्रिएटिव्ह असं छानपैकी ते संस्था होती. आणि महत्वाचं म्हणजे उदय शंकर हे त्यांच्या नृत्य अकॅडमीचं महत्वाचं ध्येय असं होतं की माझ्याकडे प्रत्येकजण हा उत्तम कलाकार तर झालाच पाहिजे, शिवाय तो उत्तम माणूस म्हणून घडला पाहिजे असं त्यांचं मत होतं. आणि तेच ते म्हणायचे की नुसते नृत्यकार घडवणं एवढंच माझा उद्देश नाहीये, तर प्रत्येकाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे असं ते म्हणायचे. आणि महत्वाची गोष्ट दुसरी एक ते सांगायचे की पारंपरिक नृत्यामध्ये तुम्ही जरूर प्रवीण व्हा, पण आधुनिक विषयावर जर तुम्हाला नृत्य बसवायचं असेल तर परंपरेपासून पूर्ण स्वातंत्र्य घेऊन आपल्या कल्पनाशक्तीद्वारा नृत्याचा आविष्कार करा.
1: वा, म्हणजे आधुनिक आणि पौराणिक असं दोन्ही संगम तिथे होता.
0: तर त्या काळी सुद्धा उदय शंकर यांना बरेच त्यांना टीका सहन करावी लागली की ही आपली परंपरा मोडणार आणि यात काहीतरी हा भलतंच भेद घालतोय असं वाटायला लागलं होतं त्यावेळी. तरी सुद्धा त्यांनी ती जी काही पॅरिसमध्ये वगैरे जे शिकून आले होते आधुनिक नृत्य कशी सादर करावी स्टेजवर, तर मुख्यत्वे गुरुदत्तांनी हा विचार त्यांच्यापासून घेतलेला आहे. महत्वाचं हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की कोणत्याही परंपरेपासून स्वातंत्र्य घेऊन आपली कला ही विकसित करता येते आणि ती धाडसाने केली पाहिजे. जसं आता आपण बॉलिवूडमध्ये म्हणतो की हा बॉलिवूड डान्स आहे, आलं का नाही. तर बॉलिवूड डान्स असा अर्थ की जुने जे काही डान्स परंपरेचे हावभाव कुठे कथकलीतनं घेतलेलं कुठून इकडनं घेतलेलं हे सगळं वापरून आधुनिक काहीतरी करणं हे जे आहे. ही जी परंपरा मोडण्याचं काम आहे ना हे गुरुदत्त यांनी आपल्या चित्रपटातून पुढे जाऊन विचारपूर्वक केलं, त्यामुळे त्यांच्या चित्रपटातून नृत्य आणि संगीत प्रत्येक गोष्ट एक वेगळं पण घेऊन आलेली आहे. त्या दृष्टीने उदय शंकर यांचे अकॅडमिक हे जे शिक्षण त्यांना स्वतंत्र विचार करण्याची जी वृत्ती त्यांच्यामध्ये बाणवली गेली की आपण वेगळं काहीतरी केल्यामध्ये केलं पाहिजे हा विचार त्यांना तिथे उदय शंकर यांच्याकडे मिळाला आणि ते एक कलाकार कडे आपण नेहमी काय म्हणतो की उदय शंकरकडे नृत्य शिकल्यापेक्षा त्यांनी जो एक परंपरेपासून लिबर्टी घेण्याचा जो विचार आहे की आपण त्यातनं स्वातंत्र्य घेऊन काहीतरी स्वतंत्र केलं पाहिजे धाडसाने आणि त्याला कोणीही टीका केली तरी असू द्यावं असं त्यांची भूमिका आहे. हे ते मुख्य धागा त्यांना तिथे सापडलेला आहे आणि तो त्यांनी पुढे चित्रपटात राबवल्यामुळे त्यांचं वेगळं कॉन्ट्रीब्युशन झालं चित्रपटामध्ये.
1: बरं, आता उदय शंकर यांच्या नृत्य अकॅडमीतून त्यांनी प्रवेश केला आपल्या पुण्याच्या प्रभात चित्र कंपनीमध्ये.
0: हो हो,
1: प्रभात मधले त्यांचे दिवस कसे होते गुरुदत्त?
0: प्रभात मध्ये एक मुख्य म्हणजे प्रभात हे शिस्तीचं होतं आणि त्यांना बाबुराव पै आणि प्रभात मध्ये 3 वर्षाचा नृत्य दिग्दर्शनाचा करार करून घेतला प्रभात मध्ये आणि त्या ठिकाणी ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मी राहिले. मग विश्राम बेडेकरांच्या लाखाराणीत त्यांनी छोटीची भूमिकाही केली आणि त्यांच्याकडे सहाय्यक म्हणून मी राहिले. त्याशिवाय डीडी कश्यप यांच्या चांद चित्रपटामध्ये त्यांनी छोटीशी भूमिकाही केली.
1: बरं,
0: आणि पीएल संतोष यांच्या हम एक है या हिंदू मुस्लिम ऐक्यावरच्या चित्रपटात त्यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आणि नदिया किनारे मोरा गाव या गाण्याचं नृत्य दिग्दर्शनही त्यांनी केलं.
1: या सिनेमाचा नायक देवानंद होता.
0: देवानंद होता हम एक ह्याचा नायक
1: देवानंद. आणि या दोघांची चांगली मैत्री तिथे
0: झाली. तिथे मैत्री झाली.
1: आणि यांचा अनेक मित्र रहमान हा देखील प्रभातमध्ये त्यांना भेटला.
0: हा रहमान हे त्यांच्या ठिकाणी आणि पुढे त्यांनी शेवटपर्यंत गुरुदत्त यांना सहाय्य केलेलं आहे सर्व
1: मंडळी.
0: प्रभातची ही शिदोरी त्यांना फार आयुष्यभर उपयोगी पडलेली.
1: आणि देवानंद आणि गुरुदत्त यांच्यात एक वेगळं नातं निर्माण झालं होतं, मैत्रीचं नातं होतं आणि नात्याला जागत देवानंद बाजी नावाचा सिनेमा यांना दिग्दर्शन पहिल्यांदा दिला. तर त्यापूर्वी थोडासा संघर्षाचा काळ यांना आला त्यांच्या आयुष्यामध्ये.

0: काय होतं नेमकं?
1: काय झालं की 1947 पर्यंत ते प्रभात मध्ये राहिले आणि प्रभात सोडून ते पुन्हा करार संपल्यावर पुन्हा मुंबईत गेले. पण त्या ठिकाणी जसं उदयशंकर नृत्य अकॅडमी बंद पडल्यानंतर सुद्धा त्यांना खूप अशी निराशा आली की आपल्या नृत्याला काहीच आता पुढे स्कोप नाहीये. तिथे एक निराशा होती आणि तो प्रभात मधनं परत आल्यानंतर सुद्धा त्यांना कुठेही काम मिळालं नाही आणि मग त्या फ्रस्ट्रेशनच्या त्या काळामध्ये त्यांना एक तीव्र जाणीव झाली की कलावंताला फारशी किंमत नसते आजच्या समाजामध्ये. तर म्हणून त्यांनी त्या तोच कलावंताच्या याच्या जीवनावरचा कश्मकश नावाचा एक सहा पानी कथा लिहिली. बरेच पुढे त्यांनी प्यासामध्ये वापरली आहे.
0: अरे बाबा,
1: या ठिकाणी ती आणि कश्मकश नावाची ती कथा त्याची सहा पानं अरुण दत्तकर यांच्याकडे अव्हेलेबल आहे.
0: बरोबर,
1: छान पैकी आहे. तर त्यावेळेला ते इतके प्रसिद्ध झाले होते की त्यांचे बंधू आत्माराम आणि हे मिळून त्यांनी असं ठरवलं होतं की माटुंगा किंवा या भागामध्ये आपण एक पुस्तकाचं दुकानच सुरू करावं का काय अशा निराशेच्या अवस्थेत ते होते. परंतु त्यांच्या आईनी आणि प्रयत्न करून बाबुराव पैंगी आणि त्यांचे बीबी बेंजल म्हणून ते त्यांचे चुलके होते त्यांनी त्यांना पुन्हा बाबुराव पैंगीकडनं हे करून सिनेमामध्ये मोहन चित्रपटासाठी त्यांना संधी मिळवून दिली. तसंच अमिया चक्रवर्तीकडे गर्ल्स कॉलेज गर्ल्स चित्रपट त्यांना करायला मिळाला, त्याच्या ठिकाणी सहाय्य आणि ज्ञान मुखर्जींचा संग्राम चित्रपट यासाठी त्यांनी सहाय्य केलं.
0: ज्ञान मुखर्जींचा त्यांच्यावर भरपूर पकडा होता सुरुवातीच्या. पहिला जो सिनेमा म्हणजे यांचा तसा नौकेतनचा पहिला आफ्टर फार यश मिळालं, पण नौकेतनच्या सिनेमाला खरी जी व्हॅल्यू आहे त्या सिनेमाला यश मिळालं तो होता
1: बॅनरला यश गुरुदत्त यांनी मिळवून दिला
0: आणि तो सिनेमा गुरुदत्त यांनी दिग्दर्शित केला होता. बाजीच्या दिग्दर्शनातले काय बारकावे तुम्हाला सांगते?
1: बाजीच्या दिग्दर्शनामध्ये त्यांनी बरं का ज्याला लयबद्ध एडिटिंग असा एक प्रकार त्यांनी त्याच्यामध्ये वापरला की त्याच्यामध्ये क्लायमॅक्सचा जो एक सीन आहे आणि त्याच्यात नृत्य होतं की सुनो गजर क्या गाया आणि ते त्या नृत्यामधनं ती नायिका देवानंद सूचित करत असते की आता तुझ्यावर संकट येणार आहे, कदाचित तुझा मृत्यू घडेल अशी ती सूचना करणारं दृश्य होतं. आणि त्या सगळ्या दृश्यामध्ये त्यांनी म्हणजे सगळा जो क्राईमचा थ्रिल आहे तो निर्माण करण्यासाठी निर्णया व्यक्तींचे डोळ्यांचे क्लोजअप्स जवळजवळ 14 कट्स घेतलेले आहेत त्यांनी
0: त्याच्यामध्ये.
1: 14 कट्स असं गाण्याच्या रिदम मध्ये ऍडजस्ट करून घेतलेत त्यांनी. तर ते एक लयबद्ध एडिटिंग आमचा तो क्लायमॅक्स हा खूप गाजला आणि त्यामुळे बाजी हा ट्रेंड सेटर सिनेमा ठरला
0: खरं
1: क्राईम थ्रिलर मधला.
0: मला शर्मा जी 1951 झाले त्यांनी इतकी छान दिग्दर्शन करून हा चित्रपट यशस्वी करून दाखवला. याचं गाणं पण ऐकत ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण श्रोत्यांनो आपण ऐकत आहात बात पुरानी बरी सुहानी 107.8 रेडिओ पुणेरी आवाजवर. भेटूयात लवकरच.

0: ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आता ब्रेक मध्ये आपण बाजी या चित्रपटातील एक गाणं ऐकलं. आता बाजी नंतरचा कालखंड आपण पाहणार आहोत. शर्माजी, यानंतर जाल नावाचा एक सिनेमा आला होता, ज्याला गोव्याची पार्श्वभूमी होती.
1: पार्श्वभूमी हा सुद्धा क्राईम थ्रिलरच होता आणि यात देवानंद जो निगेटिव्ह कॅरेक्टर होतो की तो स्मगलर वगैरे दाखवलेला आहे त्या चित्रपटात. पण हा त्या मानाने खूप यशस्वी झाला नाही, कारण काही काही पात्र रचना व्यक्तिरेखा या कमकुवत घडल्या गेल्या. त्याच्यामध्ये अरेबियन माणूस दाखवलाय वगैरे वगैरे, पण ते इतकं कमकुवत झालं की ते फारसं यशस्वी झालं नाही.
0: महत्वाची वर्मन यांची गाणी या सिनेमातली अजून देखील लोकप्रिय
1: गाजलेली आहे.
0: आणि
1: त्याविषयी सांगता येईल की असं आहे की जाल चित्रपटाची जी गोव्याची पार्श्वभूमी होती ती, तर त्या दृष्टीने गुरुदत्त तसे खूप धाडसी होते. त्यांनी एस डी बर्मन यांना सांगितलं की गोव्यावरची जी गाणी आहेत ते आपले एन दत्ता करतील बरं का, आणि उरलेले गाणी तुम्ही करा. गोवा पार्श्वभूमीचे जे काही लोकसंगीत वापरणार आहोत ते आपण हे करू.

0: एस डी बर्मन यांना थोडासा हा सेटबॅक वाटला, परंतु ते त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आतमध्ये आपल्या पत्नीला विचारायला गेले की ह्या गुरुदत्त म्हणतोय हे आपण ऐकायचं का. तर त्यांच्या पत्नीनी सल्ला दिला की नाही, तुम्हाला ते गोव्याच्या पार्श्वभूमीचं लोकसंगीताचं जमणार नाही, तुम्ही दुसरी गाणी करा त्यातली. तर त्या पद्धतीने ते आणि हे ठरवलं ते, आणि त्याप्रमाणे बाकीची गोव्याच्या पार्श्वभूमीची गाणी दत्तांनी कव्हर केली. आणि महत्वाचंच गाणं जे जालमध्ये गाजलेलं गाणं ये रात्री चांदणी फिरता का, हे उत्तम गाणं तयार केलं. तर हे गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर स्वतः गुरुदत्त म्हणाले की बघा तुम्हाला मी म्हणत होतो ना की हे गाणी अशी, पण तुमच्या ह्या जालचं तुम्ही जे गाणं केलं ह्या गाण्याला तोड नाही, या गाण्याचे तोडीचं गाणं तुम्ही करू शकला हे मी सांगत होतो. तर त्या म्हणजे त्यांनी दोन्ही बाजूनी ते तुल्यबळ असं करून दाखवलं.
1: बरोबर बरोबर.
0: आणि एक या चित्रपटात एक सांगायची गंमत अशी आहे की एस डी बर्मन म्हणजे मला व्ही के मूर्तींनी सांगितलं की एस डी बर्मन फक्त गुरुदत्तला घाबरत, ते म्हणाले या तरुण मुलाला मी फार घाबरतो, हा माझ्या कुठल्याही गाण्याच्या चालीला ही नो म्हणू शकतो म्हणतो. हो हे त्यांना त्यामुळे ते म्हणले की ते स्वतः तोंडांसाठी नवजवान बोट धरतो. पण गमत होती कारण गुरुजनचा गाण्याचा सेन्स वेगळाच
1: होता. सचिन वर्मा दिलं सर्टिफिकेट होते त्यांना. हो यानंतर 1953 मध्ये बाग नावाचा सिनेमा आला होता ज्यामध्ये त्यांनी अभिनय देखील पहिल्यांदा केला.
0: हो तर गुरुदत्त यांची अडचण काय असायची की ते पहिल्यांदा दुसऱ्या लोकांची निवड करायचे
1: बरोबर
0: का. बागसाठी त्यांनी देवानंद शेखर सज्जन या नट्यांचा पहिल्यांदा विचार केला होता.
1: बरोबर.
0: पण ही माणसं काय दाद द्यायची मी वेळेवर येणार नाही वगैरे, आणि गुरुदत्त अजिबात पेशन्स नसायचा. त्यांनी जर सेटिंग राहिलं की माणसाची कलावंताची वाट पाहणं हे त्यांना सहन व्हायचं नाही.
1: बरं.
0: तर ते वाट एक तास दीड तास वाट बघितली की सरळ सांगायची की मीच मेकअप लावतो आता सुरू करतो अशा प्रकारे. तर त्या पद्धतीने त्यांनी ते धाडसाने बाजमध्ये पहिल्यांदा हे घेतलं. आणि तत्पूर्वी आपले केएन सिंग जे विलन होते ना त्यांनी त्यांची स्क्रीन टेस्ट गुरुदत्त यांची करून घेतली बरं का. आणि गुरुदत्त नेहमी चष्मा वापरीत आणि ते चष्मा विरहित अशी त्यांची जी स्क्रीन टेस्ट घेतली आणि ते फोटो त्यांनी गीताबलीला दाखवले. गीताबली ओळखूच शकली नाही. केएन सिंग म्हणाला हे कोण आहे ओळखतो, हाच तुझा हिरो आहे म्हणले. आणि ते इंटरेस्टिंग असं ते गाणं मग ते बाज मध्ये हे झाले.
1: आणखीन बाज बद्दल
0: बाज बद्दल म्हणजे सांगायचं म्हणजे गुरुदत्त म्हणजे बाकीच्या त्यांच्या क्रूनी सांगितलेलं आहे की गुरुदत्त एवढे अकवर्ड चालण्यामध्ये अकवर्ड असायचे म्हणजे थोडं बाईकी स्टाईलनी चालायचे बरं का. त्याच्याकरता प्रभात मध्ये लोक मंडळी हसायची त्यांना बघून बरं का. पण त्यांनी स्वतःहून प्रयत्न करून बिनचष्म्यानी कॅमेरा पुढे काम करणे, स्वतःची चाल बदलणे, अतिशय हट्टाने त्यांनी कॅमेराकडे उभे राहून आपलं काम केलंय ते लोकांना माहिती नाही की त्यांनी सर्व अडचणींवर मात करत हा गुरुदत्त हा नायक बनलेला आहे.
1: अगदी बरोबर.
0: हे फार इंटरेस्टिंग आहे त्याच्यावर मात करता येते आणि तो
1: दुसरं त्यांनी चेहऱ्याला रंग लावला. तर त्यानंतर सिनेमा त्यांचा होता आरपार, हा मात्र अफाट यशस्वी झाला आरपार. आरपार बद्दल काय सांगाल तुम्ही आपलं संगीत याची गुरुदत्ताची भूमिका आणि
0: असं आहे की आरपारच्या वेळेला त्यांनी स्वतःचा गुरुदत्त फिल्म्स नावाचा बॅनर पहिल्यांदा उभा केला बरं का. हा त्यांचा पहिला म्हणजे गुरुदत्त बॅनरचा पहिला चित्रपट आरपार.
1: बरोबर.
0: आणि तत्पूर्वी काय झालं होतं की बादच्या दरम्यान त्यांना त्यांचा अब्रार अली हा लेखक सापडलेला होता अलग अलग की त्याला एक दृश्य लिहायला दिले होतं त्यांनी जालमध्ये आणि त्यांच्या लक्षात आलं की ह्या माणसाला सिनेमाची दृष्टी आहे त्यामुळे याच्या पटकथा आपण घेऊया आणि त्यांना आपल्याकडे रुजू करून घेतलं आरपारसाठी. आणि आरपारचं संपूर्ण पटकथा म्हणजे पटकथा खरी लिहिले निवंद घोष यांनी बिमलरायचे निवंद घोष, पण संवाद स्वतः अब्रार अलींनी लिहिलेले आरपारचे. आणि संगीत पुन्हा ओपी मेयर आणि मजरू. तर बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये. आणि स्वतः यांनी बिन क्रॉसबीच्या रेकॉर्ड्स ओपिनियरकडे टाकल्या आणि त्यांना सांगितलं की मला हे संगीत पाहिजे मला करायचं. आणि त्यावेळेला गंमत अशी की स्क्रीन वगैरे जे अंक होते ना बाहेर त्या अंकातनं लता मंगेशकर यांनी टीका केली होती बरं का, की आपल्याकडचे काही निर्माते आहेत ना हे बाहेर घालून असं डायरेक्ट कॉप्या करतात वगैरे. हा तो आरपारच्या या रेकॉर्ड संदर्भातलाच आहे. त्यामुळे गुरुदत्त यांच्या म्युझिक सेन्सने सगळ्या गोष्टी बदलून टाकल्या.
1: आज देखील आरपारची गाणी खूप लोकप्रिय
0: आहेत.
1: याच काळामध्ये गुरुदत्तच्या आयुष्यामध्ये गीता दत्त देखील आहे. यांचा लग्न सुद्धा मला वाटतं 53-54 दरम्यान झालं होतं.
0: 26-52 त्यांचा 53 विवाह झाला.
1: म्हणजे पूर्वीच्या गीता भक्त झाले.
0: हा, तर कसं झालं की 51 त्यांचं जे बाजीतलं पहिलं गाणं जे होतं त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगलाच ते त्यांच्या तिच्या प्रेमात पडले. परंतु ती त्यांच्या घरातली मुख्य अर्नर असल्यामुळे ते यांचं प्रेम प्रकरण 3 वर्ष चालत राहिलं. आणि शेवटी या 26 मेला त्यांनी लग्न केलं.
1: बरोबर. यानंतर 1955 साली मधुबाला घेऊन त्यांनी एक सिनेमा काढला होता Distance 55. आणि हा काळाचा पुढचा सिनेमा होता. वुमन्स लिबरेशन वगैरे असे विषय त्या काळात हाताळले.
0: हो हो, त्यावेळेस त्यांनी हाताळले. कारण इथून त्यांनी असं आहे की आपण जे आज गुरुदत्त यांचं नाव घेतो ते त्यांच्या सामाजिक चित्रपटाच्या विषयांमुळे.
1: बरोबर.
0: त्याची जी त्याची जी सुरुवात आहे ती ही खरी मिस्टर अँड मिसेस 55 मध्ये त्यांनी पहिल्यांदा एक कलाकार म्हणजे तो कार्टुनिस्ट असतो आणि तो त्यांच्या जीवनातला संघर्ष आणि संवेदना असा हा तो विषय सुरुवातीला घेतो. आणि मग पुढे पुढे त्या गंभीरच होत गेले. तर मिस्टर अँड मिसेस 55 ही मोठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि गंमत अशी की त्यांचा जो प्रोडक्शन मॅनेजर होता गुरुस्वामी बरं का, तर गुरुस्वामीची आणि मधुबालाची चांगल्यापैकी ओळख होती. आणि म्हणजे मधुबाला जेव्हा दिल्लीहून मुंबईला वास्तव्याला आली बॉम्बे टॉकीजच्या काळात त्यावेळेला या गुरुस्वामीनी त्यांना पहिल्यांदा राहण्याची व्यवस्था करणे वगैरे अशी खूप मदत केली. तर मिस्टर अँड मिसेस 55 कास्टिंगला सगळ्याच लोकांना आश्चर्य वाटत, कारण मधुबाला खूप नावाजली होती त्यावेळेला आणि एस्टॅब्लिश झाली होती. तर ती आपल्या चित्रपटात काम करेल का नाही असा गुरुदत्त वगैरे या लोकांना विश्वास नव्हता. तर हे गुरुस्वामीच्या जुन्या संदर्भामुळे मधुबाला तयार झाली. आणि मधुबालाचं जे अवखळ खेळकर रूप आणि विनोदी अंग हे सर्वप्रथम मिस्टर अँड मिसेस 55 मध्ये लोकांच्या लक्षात आलं. म्हणजे आश्चर्य, इव्हन दिलीप कुमारने आश्चर्य व्यक्त केले की मधुबालाकडे हा मोठा पैलू आहे विनोदी आल्याच्या लक्षात त्याने व्यक्त करून दाखव. त्यालाही आश्चर्याचा धक्का बसला की मधुबाला असं, कारण तत्पूर्वी काहीच असं घडलं नव्हतं. मिस्टर अँड मिसेस 55 हा गुरुदत्त आणि मधुबाला यांच्यासाठी सुद्धा एक माइलस्टोन फिल्म आहे अशी.
1: खरं खरं. आणि याच्या गाण्याचं पिक्चरायझेशन विशेषतः हसी हो उधर दिल जवा है
0: हायली रोमॅन्टिक
1: आणि राजू भारतने या गाण्याला 10 सर्वोत्कृष्ट दिवस जे आहेत आपल्या हिंदी सिनेमात त्यात या गाण्याचा समावेश केला होता.
0: प्रश्नच नाही. अतिशय सॉफ्ट सुंदर आणि असे नाजूक म्हणजे नाजूक तरल असा रोमांस जो आहे आणि ते शब्द आणि तसे स्वर खरोखर आजही आपल्याला ते हळुवार शब्द सगळं छान घडून गेलं.
1: मला वाटतं शर्माजी आता ब्रेकची वेळ झाली, आपण आता हेच गाणं ऐकूयात. आता
0: जरूर जरूर

ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. बात पुरानी बडी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपण ऐकत आहात 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. आज आपल्यासोबत चर्चा करायला चित्रपट अभ्यासक आणि ज्यांनी गुरुजी यांच्यावर एक मोठा ग्रंथ लिहिला आहे असे श्री कृपा

0: डॉक्टर शर्माजी आपल्या सोबत आहेत. शर्माजी, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी मिसाईल सीज 55 याच्याबद्दल बोलत होतो. यानंतर 1956 साली सीआयडी नावाचा एक सिनेमा आला होता, देवानंद
1: हो बरोबर,
0: आणि तो सुद्धा क्राईम थ्रिलर असा सिनेमा होता आणि म्युझिकली हिट सिनेमा होता तो.
1: खरं आहे. तर याची गंमत अशी आहे की गुरुदेव यांचे असिस्टंट राज खोसला त्यांनी गुरुदेवनी सांगितलं की तू माझ्या बॅनरसाठी एक चित्रपट कर. त्याच्या गळ्यातच पडले ते की तू कर, काहीतरी आजच्या दिवस तू माझ्याबरोबर काम करतोयस. तर त्यांनी एक क्राईमचाच विषय डोक्यात घेतला आणि त्यांनी नाव सुचवलं की सीआयडी. त्या क्षणाला गुरुदत्त म्हणले की हे तुझं नाव आहे ना, हे हिटच होणार आहे, काही काळजी करू नको. आणि त्याच्यानंतर ते म्हणले की ऑलरेडी आरपार मध्ये आणि याच्यामध्ये शरण विशेषला ओपिनियरनी गाजवलं होतं, त्याचीच हिट तोच संगीतकार घेऊन आपण सीआयडी सुद्धा हिट करूया. अशा याने ते सीआयडी त्या पद्धतीने निर्मिती झाली. त्या दरम्यान त्यांनी सांगून ठेवलं की गुरुदत्त यांनी मला शिकवलेलं आहे की 80% अभिनय हा डोळ्यातनं घडतो सिनेमामध्ये, आणि बाकीची कामगिरी ही 20% इतर असते, पण 80% ही डोळ्यातनं घडते. आणि त्यांनी सांगितलं की मी गुरुदत्त यांच्याकडून गाण्याचं चित्रण शिकलेलो आहे आणि आपल्याला लक्षात येईल की अखोई अखोमे वगैरे किती लेखे पहिला पहिला ही गाणी अतिशय सुंदर गाजलेली आहे. आणि त्या सीआयडीच्या त्या देवानंदच्या चालीचं एक कौतुक लोकांनी खूप केलेलं आहे लेखे पहिला पहिला. त्या संदर्भात राज खोसला फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगतात बरं का. ते म्हणतात की देवानंदला त्यांनी सांगितलं की या गाण्यात तू काही करायचं नाही, फक्त चालत राहायचंय, बाकी काही तुला करायचं नाही. आणि त्याला सांगितलं की तुला जे सारखे हातवारे इकडे तिकडे हलवायची सवय ते सुद्धा करायचं नाही, नुसतं साधा हात खाली ठेवायचा, काही करायचं नाहीये. तर तो म्हणला मला काही काहीच करायचं नाही, हे पण करायचं नाही, ते पण करायचं नाही, मग मी करणार काय, काही नाही म्हणले, तू फक्त चालत राहा. खरोखर त्या चालणं हे खरं विजयली पाण्यासारखे अतिशय सुंदर असं देवानंदची स्टाईल त्या ठिकाणी अगदी एस्टॅब्लिश होते. आजपर्यंत आपण किती वेळ पाहिले तर अतिशय गोड वाटतं ते.
0: आता आपण या पुढचे जे ह्या कार्यक्रमाचं अवधी आहे त्यामध्ये आपण त्यासाबद्दल बोलूया. कारण ज्यावेळेला 1956 साली सीआयडीची निर्मिती सुरू झाली होती, राज खोसलाने त्याचं दिग्दर्शन जरी केलं असतं त्याचं लक्ष मात्र गुरुदत्त यांचं होतं आणि गुरुदत्त यांच्या दिग्दर्शनाचा पगडा आपल्याला तिथे दिसतो. पण त्याच वेळेला त्यांनी प्यासाचं देखील काम सुरू केलं होतं. तर ह्या प्यासाच्या मेकिंगची गोष्ट मला तुमच्याकडून ऐकायची, विशेषतः म्हणजे आब्रा वाल्वी असेल, जॉनी वॉकर असेल, साहिल सियानवी असेल किंवा सचिन दे बर्मन असेल, या सगळ्यांना ह्या पहिल्या 5 वर्षाच्या काळात त्यांनी गुरुदत्तांनी जोखलं होतं असं आणि या सगळ्यांना आपल्याकडे आणलं होतं आणि
1: अगदी बरोबर
0: अगदी आणि त्यातूनच त्यांनी प्यासाची निर्मिती केली. तर मला प्यासाच्या मेकिंगची कथा तुमच्याकडे
1: ऐकायची. हो सांगतो. ती गंमत अशी आहे, सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात घ्यायला पाहिजे की गुरुदत्त यांच्याकडे लोकांमधले गुण हिरण्याची अतिशय म्हणजे ते हिऱ्याचे पारखीच होते. मी के मूर्ती सांगतो ना, प्रत्येकामध्ये काय गुण आहे, कुठल्या कलाकार काय ते बरोबर ओळखायचे आणि त्यातून त्याचा काय उपयोग करता येईल त्या पद्धतीने ते करतो. आणि त्या दृष्टिकोनातूनच त्यांनी साहिरचा वगैरे यांच्या त्या काव्याचा अभ्यास त्यांनी त्यांच्या आवडीतून केलेलाच होता. तर त्यासाच्या संदर्भात मी जे काय सांगतो ते बघा, अशी गंमत आहे की त्यापर्यंत त्यापूर्वी त्यांनी जेव्हा कश्मकशी कहाणी लिहिली होती आणि ते गंभीर विषय होता, तर मूर्तींकडे ते वारंवार सांगायचे की आता मला या विषयावर चित्रपट करायचा आहे. तर मूर्ती त्यांना सल्ला द्यायचे की तुम्ही अजून स्थिर नाही झालेला चित्रपट सृष्टी, तुम्ही एकदा क्राईम थ्रिलर म्हणून किंवा काही असं एक दिग्दर्शक म्हणून स्थिर व्हा, त्याच्यानंतर हा रिस्क घेणारा विषय आहे, हा तुम्ही पुढे कधीतरी घ्या. नाही तर फार त्यांची पहिल्यापासूनच ओढा होता त्यांचा की काहीतरी कलात्मक करावा. पण त्यांना मूर्तींनी वगैरे रोखलं आणि त्यांनी ते त्या दरम्यान सगळे यशस्वी झाले. आणि आता सीआयडी तर भरपूर यशस्वी झाला संपूर्ण, म्हणजे त्यावेळेला त्यांनी अनेक लाखांचं उत्पन्न केलेलं आहे आणि कलकत्त्यातल्या प्रीमियरची तर फार कहाणी अजिब इतकी सुंदर आहे असे नका. तर ते यश मिळाल्यानंतर आता ते म्हणले की आता आपण प्रयासात करायला हरकत नाही, म्हणून इकडे त्यांनी सीआयडीच्या गोष्टीला सुरू करून इकडे प्रयासात त्यांनी सेटवर आणला होता. पण तत्पूर्वीची जी भूमिका अशी आहे की या माध्यमात काही

0: तरी उत्तम करून दाखवण्याची उर्मी त्यांच्या मनात निर्माण झाली होती. आणि त्याच्यासाठी घडलं काय होतं की बिमलराय यांचा जो देवदास होता तो त्या बिमलराय यांच्या असामान्य हाताळणीमुळे आणि दिलीप कुमारने साकार केलेल्या देवदासमुळे गुरुदत्त यांना अनेक दिवस शोधित असलेला एक आकृती बंध लक्षात आला की अरे हे प्रेम आपण इतक्या सखोल पद्धतीने पडद्यावर दाखवू शकतो एखादी प्रेमकथा आणि त्यांना त्यातून प्रेरणा आणि ज्या कलात्मक पद्धतीने बिमलरायांनी तो हाताळला होता त्यातून त्यांना असं लक्षात आलं की आपण गंभीर चित्रपट निश्चित निर्माण करू शकतो. ही एक त्यांच्या मनात निर्माण झालेली कलात्मक जाग होती. मग काय झालं की तत्कालीन समाज व्यवस्थेत घडणारी कलावंताची शोकांतिका त्यांना प्रयासामध्ये दाखवायची होती. गुरुदत्त यांच्या बुद्धिमान आणि कौशल्यपूर्ण हाताळणीमुळे पुढे काय झालं की त्याचा ही एका कवीची व्यक्तिगत शोकांतिका न राहता त्या पलीकडे जाऊन प्यासा आपल्या साठी घुसमटून टाकणारी कठोर वास्तवता दाखवू शकला हे गुरुदत्त यांचं खरं यश आहे. आणि मी पुढेही तुम्हाला सांगू इच्छितो बघा ते म्हणजे प्यासाचं हे त्याच्या पटकथा रचनेत आहे
1: बरं का
0: आणि मग त्याचं काव्यमय चित्रणात आहे. त्यातल्या मी म्हणजे पटकथेविषयी थोडस सांगू इच्छितो की प्यासातील व्यक्तिरेखा जी आहे म्हणजे मिस्टर घोष किंवा त्याचे पत्नी मीना किंवा कवी विजय ते दोन्ही भाऊ वेश्या वस्तीत जाणारी गिराईके ही सारी नाती निरर्थक वाटू लागण्यापर्यंत विजय आणि वेश्या गुलाबो या दोन असह्य आत्म्यांचा प्रवास पटकथेमध्ये अतिशय उत्तम प्रकारे गुंफण्यात आलेला आहे. आणि गंमत अशी म्हणजे आपण चित्रपटाच्या ज्या संघर्ष असल्याशिवाय त्याला निर्माण होत नाही तर गरीब आणि सद्गुणी व्यक्तींच्या विरोधात श्रीमंत आणि सुखी व्यक्तिरेखा गुरुदत्त यांनी कौशल्याने उभ्या केल्या. चित्रपटात विजय आणि गुलाबी सोडून साऱ्या व्यक्तिरेखा या दुष्टपणाने आणि भ्रष्टतेने घेरलेल्या आहेत. जणू साऱ्या समाजाच्या अवमूल्यनाच्या विरोधात या दोन प्रमुख व्यक्तिरेखा उभ्या आहेत असं वाटू लागतं. इतकं सुंदर चित्रण त्यांनी विजयचं आणि गुलाबोचं केलं आहे. तर चित्रपटाच्या रचनेतली ही मांडणीच विलक्षण आहे.
1: बरोबर.
0: आणि यामध्ये कवीचा मृत्यू झाला आहे हे गृहित धरून त्याच्या साहित्यिक प्रतिभेचा लाभ उठवणारी जी मंडळी आहेत ती ही या चित्रपटातील मेलोड्रामॅटिक अशी बुद्धिमान योजकता आहे.
1: खरं
0: तर या सगळ्या रचनेतून गुरुदत्त यांनी समाजावर कोरडे ओढण्याची पुरेपूर संधी प्राप्त करून घेतली. त्यामुळे त्याचा हा जबरदस्त फिल्म झालेली आहे.
1: आणि गुरुदत्ताचा जसा प्यासा आहे तसंच आपण साहिर लुधियानवी यांचं जे काव्य आहे त्याचं देखील एक सर्वोत्कृष्ट टप्पा त्यांनी इथे घातला होता.
0: हो बरोबर आहे. ही जी प्यासाचा जो संघर्ष कवीचा विजयचा दाखवला ना तो जवळजवळ सगळं त्यांनी साहिरच्या जीवनाशी घडलेला सुरुवातीचे त्याची जशी काव्य प्रकाशकांनी टाकायचा प्रयत्न केला हे सगळं तो जो संघर्ष त्याचा तो दारोदारी भटकत राहिला हे त्याच्या म्हणजे साहित्याच्या जीवनातलं घडलेलं वास्तव होतं ते सगळं त्यांनी त्या स्वरूपाचंच यात आलं असल्यामुळे साहिरचं संपूर्ण काव्य या विजयच्या व्यक्तिरेखेमध्ये असामान्य पद्धतीने उतरलंय.
1: बरोबर.
0: आणि
1: साहिराच्या दिग्दर्शनामध्ये जेव्हा आपण विचार तेव्हा त्यातली जी गाणी होती विशेषतः शेवटची दोन गाणी आणि त्यातलं एक ड्रीम सॉंग जे होतं त्या गाण्याबद्दल आज कित्येक ठिकाणी चर्चा सत्रांमध्ये वगैरे लोक वेगवेगळ्या अँगलने पाहतात या
0: सगळ्याकडे.
1: कसं पाहताय ती शेवटची दोन गाणी होती ती ज्याला फूक डाले ये दुनिया ये दुनिया बिलबिल जाय तो क्या है अतिशय अप्रतिम रित्या त्यांनी चित्रित केली होती गाणी.
0: तर हे जे त्यांनी कसं आहे की हा जो उद्गार आहे ना उद्गार स्वरूपात म्हणजे खरं येतात कौशल्य आहे ते बर्मनच आहे बरं का. बर्मननी त्याला हे जे त्याच्या रागाचा हळूहळू चढणारा उद्गार जो आहे त्या रागाला त्यांनी चित्रबद्ध केलेला आहे स्वरबद्ध केलंय बर्मन यांनी आणि साहित्य शब्द तर प्रभावीच आहेत ना. की मेरे सामने से हटालो ये दुनिया वगैरे
1: हे
0: जे असं म्हणणारा म्हणजे बंद करून उठणारा कवी आणि एकूणच सगळं काही सारांशाने फार उत्तम
1: साहिर स्वतः डाव्या विचारसरणीचा कवी होता आणि त्याचा जो कम्युनिस्ट बद्दलचं त्याचं जे प्रेम होतं ते वारंवार दिसतं ते जो माझ हिंद पर्व कहा है असे

0: एखाद्याने कधीच होत नसे, तर त्याला असं वाटलं की आपण या ठिकाणी खरं दिलीप कुमारलाच घ्यायला हवं, कारण आपला सगळा हा प्रवास आपण जे दाखवणार हा दिलीप कुमारचा देवदास प्रमाणेच आहे. तर हे प्रभावी आहे. तर त्यांनी अब्रार अलवींना सांगितलं की आपण दिलीप कुमारकडे जाऊया आणि ते दिलीप कुमारकडे गेले वर्धा आणि आपल्या खास निवेदन शैलीने अब्रार अलवी यांनी दिलीप कुमारना आपली कथा सांगितली. तर सुरुवातीला दिलीप कुमारने ऑब्जेक्शन घेतलं की एखादी वेश्या ह्या चित्रपटाची नायिका कशी काही होऊ शकेल म्हणजे आतापर्यंत तरी जेवढं असं धाडस कोणी करत नव्हतं की हे असं काही दाखवतं त्याला ते फारस, पण तरी यांनी समजून सांगितले की आम्ही या पद्धतीने दाखवणार वगैरे काय असं. तर मग त्यांच्या डोक्यामध्ये मधुबाला घ्यावी किंवा असं दुसरी नटी घ्यावी असं दिलीप कुमारच्या मनात विचार आला होता बरं का, पण ते यांनी सांगितलं की तसं काही जमणार नाहीये आपल्याला आणि अनेक पद्धतीने झालं. मग शेवटी त्याला वाटलं काय हरकत नाही कारण यांची निवेदन पद्धती चांगली होती त्यामुळे त्याला पटलं की बा हरकत नाही कथा करायला हरकत नाही झाल्याचं लक्ष. मग झाला प्रश्न पैशांचा निर्माण झाला. तर पैसे तर दिलीप कुमारने सांगितलं की मला 1.5 लाख अलग अलग आणि यापूर्वीचे ह्याच्या बजेट प्रमाणे गुरुदत्त म्हणला की ऑलरेडी मी 2-3 वेळा खर्च करून बसलोय आणि मी 1 लाख रुपये द्यायला तयार आहे अलग अलग. पण दिलीप कुमारने त्याला सुचवलं की तुम्ही तुमच्या निर्माण जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांना तुम्ही म्हणजे नुसतं सांगा की माझ्या चित्रपटात दिलीप कुमारला मी घेतोय ऑटोमॅटिक तुम्हाला 1.5 लाख सुद्धा मिळतील काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही देऊ शकाल त्यांच्याकडनं घ्या. पण या ठिकाणी गुरुदत्त यांचा तात्विक प्रश्न निर्माण झाला बरं का. गुरुदत्त म्हणला की मी माझ्या जे काही वितरक आहेत त्यांना मी असं दबाव आणणार नाही आलं लक्षात. मी माझ्या स्वतःच्या क्रेडिटवर जे काही करायचं ते मी करू शकतो आणि मी असं कधी एकदा दिलेला शब्द मी बदलत नाही की आज 1 लाख घेतले उद्या काहीतरी वाढवून घेतले असं मी कधी करत नाही माझ्या कार्यात. हा तर मला माझ्या हे तत्वात बसणार नाही आहे त्या लक्षात आणि थोडक्यात त्यांना असं लक्षात आलं की
1: आपलं
0: गंमत अशी खरं म्हणजे आतून अशी गोष्ट लक्षात येईल की दिलीप कुमार त्याचं वजन वापरत होता ना की माझं एवढं नाव आहे पैसे मिळतील. गुरुजीतलाही हा एगो प्रॉब्लेम म्हटला की माझा काय कमी नाही का नाव माझं स्वतः भरपूर आहे
1: हे
0: मनातल्या मनात झालेलं आहे. मी काय कमी नाही मी माझ्या पद्धतीने उभा करू शकेन एवढं काय ते हा थोडासा एगो क्लॅश झालेला आहे पण ते वरती सरफेसवर आलेलं नाहीये हे अजूनच घडलेलं आहे आणि मग तरी सुद्धा शेवटी यश म्हणाला दिलीप कुमार बरं का की ठीक आहे आपण करूया हे काम आणि पण प्रत्यक्ष सेटवर जाण्यापूर्वी त्याचा मनातला विचार बदलला की पुन्हा आपण देवदासचीच व्यक्तिरेखा पुन्हा दारुड्याची पुन्हा करणार का काय त्यामुळे त्यांनी तो निर्णय बदलून टाकला की नको रिप्युटेशन होईल अशा पद्धतीने ते त्यामुळे दिलीप कुमार होय म्हणला तरी प्रत्यक्ष सेटवर हजर राहिलाच नाही आणि मग या गुरुदत्त यांनी सगळीकडे दिलीप कुमार कुठे कुठे जातो त्या सगळ्या ठिकाणी माणसं पाठवली की येतोय का वगैरे पण कुठूनच त्यांना पॉझिटिव्ह मिळालं नाही. मग गुरुदत्त म्हणले की मी स्वतः पुन्हा उभा राहतो असं झालेलं आहे.
1: जसं दिलीप कुमार झालं तसंच वहिदा रहमान हिला हैदराबादहून आब्रार अलवी आणि गुरुदत्त यांनी घेतलं होतं आणि तर हीच वहिदा रहमान गुरुदत्तच्या आयुष्यात एक मोठी भूमिका घेऊन पुढे तर त्याविषयी आपण नंतर बोलूयात. पण मला सांगा प्यासा या सिनेमाचं आज इतकं 5-70 वर्षानंतर तुम्ही कसं पाहता या प्यासाकडे. तुम्ही त्याच्या तुमच्या पुस्तकामध्ये खूप मोठं प्रकरण लिहिलं आहे प्यासावर आणि जागतिक परिप्रेक्ष्यामध्ये तुम्ही प्यासाला कसं पाहता.
0: प्यासा ही तद्दन भारतीय फिल्म आहे. समाज व्यवस्थेवर कोरडे होणारी भेदक काव्यमय शैलीत रचून प्रेक्षकांना सादर केलेली प्रभावी काव्यरचना आणि पोषक संगीताने श्रवणीय केलेली प्रकाश आणि अंधार यांच्या साह्यानं खिन्नतेची दाट छाया निर्माण करणाऱ्या प्रतिमांची

0: त्या आणि वेश्यावस्ती असूनही एकही ओंगळ दृश्य नसणारी भारतीयांच्या मनात आदराचे स्थान मिळवणारी अशी ही कलाकृती आहे.
1: आणि परिप्रेक्ष्यामध्ये काय पाहतो जगात स्थान काय
0: नेमकं? हा, त्याचं त्यांना हे संगीतमय नाट्य वाटतं बरं का प्रेक्षकांना. परदेशी समीक्षकांनी सांगितलं की ह्याच्यातली गाणी आणि गाण्यांचं चित्रण आणि कथा हे संगीतमय नाट्य आहे असं आम्हाला वाटतं हे. आणि त्यामुळे ही त्याची जी काव्यमय शैली आहे, म्हणजे मला सांगायचं असं गुरुदत्तांनी सगळं चित्रण जे आहे ना संपूर्ण ट्रॉलीवरनं केलेलं आहे.
1: बरोबर,
0: ते स्टेडी कॅमेरा लावून कधीच चित्रण ट्रॉलीवरून केल्यामुळे काय होत आहे की हळुवारपणे तुम्हाला ती ट्रॉली हलवता येते आणि मुख्य पात्रांच्या जवळ जाता येतं, दूर जाता येतं. तेवढं काही कॅमेराची हालचाल आहे ही अतिशय काव्यमय करण्यामध्ये त्या ट्रॉलीचं गुरुदत्त ट्रॉलीशिवाय कामच करत नसत. आणि दुसऱ्या बाजूला प्रकाश व्यवस्था करणारे विके मूर्ती, त्यामुळे त्याला संपूर्ण असं काव्यमय अशी शैली ती आहे ती आपल्याला सूक्ष्म आहे ती समजून घ्यावी. तुम्ही जेव्हा प्रयासा बघाल तेव्हा लक्षात येतं की अतिशय शांत आणि हळुवारपणे कॅमेराची हालचाल चालते.
1: आणि हा संघर्ष एखाद्या कलाकाराचा इथल्या समाजासोबत आहे किंवा गरिबीच्या श्रीमंतीच्या विरुद्ध आहे किंवा एखाद्या कवीचा इथल्या प्रस्थापित लोकांच्या विरुद्ध आहे. हा सगळा आक्रोश याला तुम्ही छान
0: सुद्धा
1: छान त्यामध्ये दाखवला. शर्माजी, आजची आपली वेळ संपत आली. आता आपण त्यासाच एखादं गाणं ऐकू आणि उद्या आपण त्यासानंतरचा जो कालखंड होता त्या विषयी
0: बोलूया. चालेल,
1: धन्यवाद.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.

मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आपण कांचन जैन यांनी लिहिलेला वटपौर्णिमा परंपरा की विज्ञान हा लेख ऐकत आहोत. श्रोत्यांनो, कालच्या रंगनवेच्या भागात आपण कांचनताईंनी सांगितलेले वटवृक्षाचे महात्म्य, त्याचे पूजन का केले जाते, वटवृक्षाचे

योग तसेच उपवासाने शरीर शुद्धी आणि मानसिक समाधान साध्य होऊन मनावर कशा प्रकारे ताबा मिळवता येतो हे ऐकले तर त्याच लेखातील पुढील भाग आता आपण ऐकूया.

मित्रांनो, कांचनताई म्हणतात, आता प्रश्न पडतो की पौर्णिमेलाच वडाचे पूजन का करतात? तर आपण हे जाणतो की पौर्णिमेला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एका रेषेत येतात आणि तेव्हा समुद्रात भरती येते. चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर हे पृथ्वीचे स्वतःचे आणि मध्यबिंदू पर्यंतच्या अंतरापेक्षाही कमी असते. हॅरी शिपमेंट, प्रोफेसर ऑफ फिजिक्स अँड ऍस्ट्रॉनॉमी, डेलावेअर, हे सांगतात की टाइड्स आर हायर व्हेन मून इज फुल बिकॉज ऍट दॅट टाइम द ग्रॅव्हिटी फ्रॉम द मून अँड सन आर पुलिंग टुगेदर ऑन द अर्थ. अर्थात सूर्य आणि चंद्र दोघांचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीवर काम करत असते, त्यामुळे समुद्राला भरती येते. मग छोटे तलाव, नदी इत्यादींवर परिणाम होतो का? हो, पण कमी असल्याने दिसत नाही. पृथ्वीवर 70% पाणी आहे, तसेच आपले शरीरही 70% पाण्याने बनलेले आहे. मग आपल्याही मनशरीरावर पौर्णिमेचा परिणाम होतो का? तर याचे उत्तरही हो हेच आहे. तुम्ही ज्या स्थितीत असाल ती स्थिती एनहान्स होते, म्हणजेच वाढते. तुम्ही जर चिंतित असाल तर जास्त चिंतित व्हाल, आनंदी असाल तर जास्त आनंदी व्हाल. पोलीस खात्यातील एका प्रवक्त्याने सांगितले की ससेक्स पोलीस फोर्सच्या रिसर्च प्रमाणे देअर वॉज अ राईज इन व्हायलंट क्राईम व्हेन मून वॉज फुल. रिसर्च कॅरीड आउट बाय अस has shown a correlation between violent incidents and full moon. म्हणजेच अपराधी व्यक्तीची अपराधी वृत्ती वाढते. याचा अर्थ असा होत नाही का हो की आपल्या पूर्वजांना हे माहिती होतं म्हणून? पौर्णिमेच्या दिवशी पूजा, उपवास इत्यादीने मन चांगल्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. निसर्गात घडणाऱ्या घटनांचे कसे भल्यासाठी उपयोग करावा हे त्यांना चांगले ठाऊक होते. तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: नमस्कार, आप एकत्रित रेडियो पुनेरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आज आपण कांचन जैन यांचा वटपौर्णिमा परंपरा की विज्ञान हा लेख ऐकत आहोत। विश्रांतीपूर्वी आपण वडाची पूजा ही पौर्णिमेलाच का करतात याचे कांचनताईंनी सांगितलेले वैज्ञानिक कारणही ऐकलेले आहे। आता यानंतर पुढचा प्रश्न, महिलांनीच का नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना आणि पूजा करावी, पुरुषांनी का करू नये? याचा अर्थ असा होतो का हो की स्त्री जीवन हे पतीशिवाय काहीच नाही? मित्रांनो, प्राचीन काळात हा भेदभाव नव्हताच मुळे। आपल्याला गार्गी, मैत्रेयी, लोकमुद्रा यांची नावे माहिती आहेत। शंकराचार्य आणि पंडित मंडन मिश्र यांच्यामध्ये झालेल्या शास्त्रार्थात पंडित मंडन मिश्र यांच्या पत्नी उभया भारती या होत्या, परंतु 700 वर्षांच्या गुलामीने यवनांनी स्त्रियांवर केलेल्या अत्याचारामुळे शिक्षणापासून वंचित राहणे, बालविवाह, सती जाणे, जोहर यांसारख्या प्रथा समाजामध्ये रूढ झाल्या। मातृसत्ताक पद्धती जाऊन पितृसत्ताक पद्धती लागू झाली। 100 वर्षांपूर्वीपर्यंत हे मातृसत्ताक पद्धतीचे अवशेष आपल्याला पाहावयास मिळतात, कारण सुप्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा हा मामाकडे राहत असे आणि लग्न झाल्यानंतर सासरी राहायला गेल्याचा उल्लेख आढळतो। मित्रांनो, कांचनताई सांगतात की काही दिवसांपूर्वी त्यांची एक दक्षिण भारतीय मैत्रीण सांगत होती की तिची आई तिच्या मोठ्या बहिणीकडे राहते, कारण जसं तुमच्याकडे मुलगा वारसदार असतो तसं आमच्याकडे मुलीला सगळी संपत्ती जाते, भाऊ जवळच राहतो तो पण काळजी घेतो। आता तर मुला मुलींना समान

हक्क मिळालेले आहेत आणि आजकालची मुलं पण पत्नीचा सन्मान करतात. मुलं पण बायकोवरील प्रेमापोटी उपवास करतात. परंतु उद्या जर तुम्ही म्हणाल की मी काठपदराची साडी नेसून पूजेचे ताट हातात घेऊन वडाची पूजा करायला जाणार आहे, तर कांचनताई म्हणतात मला नाही वाटत की तुमचे नवरे शेरवानी घालून तुमच्यासोबत प्रदक्षिणा घालायला येतील. असो, या दिवशी सावित्री सत्यवानचे स्मरण आलेच. म्हणजे वट सावित्रीची कथा सांगण्यात येते की तिने आपल्या नवऱ्याचे प्राण वाचविले, मृत्यूच्या दाढेतून त्याला काढून आणले. म्हणजे नेमके काय केले असणार हो? आज आपण पेशंटला दवाखान्यात नेतो आणि डॉक्टर ऑक्सिजन लावतात, तसंच काहीच असेल का? वटवृक्षाखाली झोपवल्याने प्राणवायू मिळाल्याने सत्यवान शुद्धीवर आला असेल, नाही का? या कथा आपल्याला काहीतरी शिकवत असतात, हो ना? आता हे वृक्ष आपल्या मनोकामना खरंच पूर्ण करतात का हो? हेही आपण ऐकूया, परंतु छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: नमस्कार, आपको नहीं कटा है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आज आपण कांचन जैन यांचा वटपौर्णिमा परंपरा की विज्ञान हा लेख ऐकत आहोत। विश्रांतीपूर्वी आपण महिलांनीच का नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना आणि पूजा करावी, पुरुषांनी का करू नये, कांचनताईंनी याचं समाधानकारक सांगितलेलं उत्तर ऐकलेलं आहे। तर मंडळी, याबरोबरच आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात म्हणजेच शेवटच्या भागात आलेलो आहोत। आता हे वृक्ष आपल्या मनोकामना खरच पूर्ण करतात का हो? आपण विज्ञान काय म्हणतं ते बघूयात। एक जिमनॅस्ट रिबेका नावाची खेळाडू, ऑलिम्पिक मध्ये प्रत्येक वेळेस तिला गोल्ड मेडल मिळता मिळता राहून जायचं, कारण एक विशेष ऍक्ट खूप प्रयत्न करूनही तिला जमत नसे। शेवटी तिला तिच्या कोचनी सांगितलं की तू ते ऍक्ट मेंटली कर, आणि ती ते करत राहिली। आणि आश्चर्य म्हणजे जेव्हा तिने फिजिकली केलं तेव्हा तिला ते सहज जमलं आणि शेवटी तिने गोल्ड मेडल मिळवलं। आजकाल स्पोर्ट्समध्ये कोच ही टेक्निक वापरतात, असे बरेच प्रयोग झालेत आणि आढळून आलं की मेंटली प्रॅक्टिस करणारे आणि ग्राउंडवर प्रॅक्टिस करणाऱ्यांमध्ये काहीही फरक नव्हता। मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखादी इच्छा किंवा स्वप्न डोळे मिटून बघत असता तेव्हा मेंदूला कल्पना आणि सत्य यातला फरक कळत नसतो आणि म्हणूनच ते सत्य होते। आणि जेव्हा झाडाच्या प्रदक्षिणा मारल्याने मेंदूला भरपूर प्राणवायू मिळाल्याने ताजातवाना होतो, शांत होतो, अशा वेळेस तुम्ही मनात साकारलेले दृश्य सत्य होते। तर मैत्रिणींनो, बिनधास्त जा, वडाच्या झाडाची पूजा करा, हवं ते मागा, पण एक तरी झाड लावायला विसरू नका। कांचनताई विनंती करतायत की मैत्रिणींनो, एक तरी झाड लावायला विसरू नका। या वटपौर्णिमेला वचन द्या की एक तरी झाड नक्कीच लावेन। शुभश्य शीघ्रम। तर मंडळी, याबरोबरच आपण कांचन जैन यांचा वटपौर्णिमा परंपरा की विज्ञान हा लेख येथेच संपन्न करत आहोत। पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सदरात एका नवीन विषयाला घेऊन। तोपर्यंत नमस्कार।

0: ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: कंप्यूटर से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखें. अगर देखने का समय नहीं है तो सुनी लीजिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियां बांटो.

0: पुणेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.
1: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलतं.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बरं घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आपण कांचन जैन यांनी लिहिलेला वटपौर्णिमा परंपरा की विज्ञान हा लेख ऐकत आहोत. श्रोत्यांनो, कालच्या रंगनवेच्या भागात आपण कांचनताईंनी सांगितलेले वटवृक्षाचे महात्म्य, त्याचे पूजन का केले जाते, वटवृक्षाचे उपयोग, तसेच उपवासाने शरीर शुद्धी आणि मानसिक समाधान साध्य होऊन मनावर कशा प्रकारे ताबा मिळवता येतो हे ऐकले. तर त्याच लेखातील पुढील भाग आता आपण ऐकूया.

मित्रांनो, कांचनताई म्हणतात आता प्रश्न पडतो की पौर्णिमेलाच वडाचे पूजन का करतात. तर आपण हे जाणतो की पौर्णिमेला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एका रेषेत येतात आणि तेव्हा समुद्रात भरती येते. चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर हे पृथ्वीचे स्वतःचे आणि मध्यबिंदू पर्यंतच्या अंतरापेक्षाही कमी असते. हॅरी शिपमेंट, प्रोफेसर ऑफ फिजिक्स अँड ऍस्ट्रॉनॉमी, डेलावेअर, हे सांगतात की टाइड्स आर हायर व्हेन मून इज फुल बिकॉज ऍट दॅट टाइम द ग्रॅव्हिटी फ्रॉम द मून अँड सन आर पुलिंग टुगेदर ऑन द अर्थ. अर्थात सूर्य आणि चंद्र दोघांचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीवर काम करत असते, त्यामुळे समुद्राला भरती येते. मग छोटे तलाव, नदी इत्यादींवर परिणाम होतो का? हो, पण कमी असल्याने दिसत नाही. पृथ्वीवर 70% पाणी आहे, तसेच आपले शरीरही 70%

पाण्याने बनलेले आहे. मग आपल्याही मन शरीरावर पौर्णिमेचा परिणाम होतो का? तर याचे उत्तरही हो हेच आहे. तुम्ही ज्या स्थितीत असाल ती स्थिती एनहान्स होते, म्हणजेच वाढते. तुम्ही जर चिंतित असाल तर जास्त चिंतित व्हाल, आनंदी असाल तर जास्त आनंदी व्हाल. पोलीस खात्यातील एका प्रवक्त्याने सांगितले की ससेक्स पोलीस फोर्सच्या रिसर्च प्रमाणे देअर वॉज अ राईज इन व्हायलंट क्राईम व्हेन मून वॉज फुल. रिसर्च कॅरीड आउट बाय अस हॅज शोन अ कोरोलेशन बिटवीन व्हायलंट इन्सिडेंट्स अँड फुल मून, म्हणजेच अपराधी व्यक्तीची अपराधी वृत्ती वाढते. याचा अर्थ असा होत नाही का हो की आपल्या पूर्वजांना हे माहिती होतं म्हणून? पौर्णिमेच्या दिवशी पूजा, उपवास इत्यादीने मन चांगल्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. निसर्गात घडणाऱ्या घटनांचे कसे भल्यासाठी उपयोग करावा हे त्यांना चांगले ठाऊक होते. तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: नमस्कार, आप एकताइत रेडियो पुनीरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आज आपण कांचन जैन यांचा वटपौर्णिमा परंपरा की विज्ञान हा लेख ऐकत आहोत। विश्रांतीपूर्वी आपण वडाची पूजा ही पौर्णिमेलाच का करतात याचे कांचनताईंनी सांगितलेले वैज्ञानिक कारणही ऐकलेले आहे। आता यानंतर पुढचा प्रश्न, महिलांनीच का नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना आणि पूजा करावी, पुरुषांनी का करू नये? याचा अर्थ असा होतो का हो की स्त्री जीवन हे पतीशिवाय काहीच नाही? मित्रांनो, प्राचीन काळात हा भेदभाव नव्हताच। मुळे आपल्याला गार्गी, मैत्रेयी, लोपमुद्रा यांची नावे माहिती आहेत। शंकराचार्य आणि पंडित मंडन मिश्र यांच्यामध्ये झालेल्या शास्त्रार्थात पंडित मंडन मिश्र यांच्या पत्नी उभया भारती या होत्या, परंतु 700 वर्षांच्या गुलामीने यवनांनी स्त्रियांवर केलेल्या अत्याचारामुळे शिक्षणापासून वंचित राहणे, बालविवाह, सती जाणे, जोहर यांसारख्या प्रथा समाजामध्ये रूढ झाल्या। मातृसत्ताक पद्धती जाऊन पितृसत्ताक पद्धती लागू झाली। 100 वर्षांपूर्वीपर्यंत हे मातृसत्ताक पद्धतीचे अवशेष आपल्याला पाहावयास मिळतात, कारण सुप्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा हा मामाकडे राहत असे आणि लग्न झाल्यानंतर सासरी राहायला गेल्याचा उल्लेख आढळतो। मित्रांनो, कांचनताई सांगतात की काही दिवसांपूर्वी त्यांची एक दक्षिण भारतीय मैत्रीण सांगत होती की तिची आई तिच्या मोठ्या बहिणीकडे राहते, कारण जसं तुमच्याकडे मुलगा वारसदार असतो तसं आमच्याकडे मुलीला सगळी संपत्ती जाते, भाऊ जवळच राहतो तो पण काळजी घेतो। आता तर मुला मुलींना समान हक्क मिळालेले आहेत आणि आजकालची मुलं पण पत्नीचा सन्मान करतात, मुलं पण बायकोवरील प्रेमापोटी उपवास करतात। परंतु उद्या जर तुम्ही म्हणाल की मी काठपदराची साडी नेसून पूजेचे ताट हातात घेऊन वडाची पूजा करायला जाणार आहे, तर कांचनताई म्हणतात मला नाही वाटत की तुमचे नवरे शेरवानी घालून तुमच्यासोबत प्रदक्षिणा घालायला येतील। असो, या दिवशी सावित्री सत्यवानचे स्मरण आलेच। म्हणजे वट सावित्रीची कथा सांगण्यात येते की तिने आपल्या नवऱ्याचे प्राण वाचविले, मृत्यूच्या दाढेतून त्याला काढून आणले। म्हणजे नेमके काय केले असणार हो? आज आपण पेशंटला दवाखान्यात नेतो आणि डॉक्टर ऑक्सिजन लावतात, तसंच काहीच असेल का? वटवृक्षाखाली झोपवल्याने प्राणवायू मिळाल्याने सत्यवान शुद्धीवर आला असेल, नाही का? या कथा आपल्याला काहीतरी शिकवत असतात, हो ना? आता हे वृक्ष आपल्या मनोकामना खरंच पूर्ण करतात का हो? हेही आपण ऐकूया, परंतु छोट्याशा विश्रांतीनंतर।

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आज आपण कांचन जैन यांचा वटपौर्णिमा परंपरा की विज्ञान हा लेख ऐकत आहोत। विश्रांतीपूर्वी आपण महिलांनीच का नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना आणि पूजा करावी

पुरुषांनी का करू नये? कांचनताईंनी याचं समाधानकारक सांगितलेलं उत्तर ऐकलेलं आहे. तर मंडळी, याबरोबरच आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात म्हणजेच शेवटच्या भागात आलेलो आहोत. आता हे वृक्ष आपल्या मनोकामना खरंच पूर्ण करतात का हो? आपण विज्ञान काय म्हणतं ते बघूयात. एक जिमनॅस्ट रिबेका नावाची खेळाडू, ऑलिम्पिक मध्ये प्रत्येक वेळेस तिला गोल्ड मेडल मिळता मिळता राहून जायचं, कारण एक विशेष ऍक्ट खूप प्रयत्न करूनही तिला जमत नसे. शेवटी तिला तिच्या कोचनी सांगितलं की तू ते ऍक्ट मेंटली कर, आणि ती ते करत राहिली. आणि आश्चर्य म्हणजे जेव्हा तिने फिजिकली केलं तेव्हा तिला ते सहज जमलं आणि शेवटी तिने गोल्ड मेडल मिळवलं. आजकाल स्पोर्ट्समध्ये कोच ही टेक्निक वापरतात. असे बरेच प्रयोग झाले आणि आढळून आलं की मेंटली प्रॅक्टिस करणारे आणि ग्राउंडवर प्रॅक्टिस करणाऱ्यांमध्ये काहीही फरक नव्हता. मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखादी इच्छा किंवा स्वप्न डोळे मिटून बघत असता तेव्हा मेंदूला कल्पना आणि सत्य यातला फरक कळत नसतो आणि म्हणूनच ते सत्य होते. आणि जेव्हा झाडाच्या प्रदक्षिणा मारल्याने मेंदूला भरपूर प्राणवायू मिळाल्याने ताजातवाना होतो, शांत होतो, अशा वेळेस तुम्ही मनात साकारलेले दृश्य सत्य होते. तर मैत्रिणींनो, बिनधास्त जा, वडाच्या झाडाची पूजा करा, हवं ते मागा, पण एक तरी झाड लावायला विसरू नका. कांचनताई विनंती करतायत की मैत्रिणींनो, एक तरी झाड लावायला विसरू नका. या वटपौर्णिमेला वचन द्या की एक तरी झाड नक्कीच लावेन. शुभश्च शीघ्रम. तर मंडळी, याबरोबरच आपण कांचन जैन यांचा वटपौर्णिमा परंपरा की विज्ञान हा लेख येथेच संपन्न करत आहोत. पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सदरात एका नवीन विषयाला घेऊन. तोपर्यंत नमस्कार.